0: जाणाऱ्या या चैतन्य पर्वाला पारंपरिक पद्धतीने श्री गणेश प्रतिष्ठापनेने सुरुवात झाली. मुंबईत 1.25 लाख घरगुती आणि 10,000 सार्वजनिक गणरायांचं आगमन झालं. कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिरातही गणपती बाप्पा विराजमान झाले, तर सांगलीत श्री गणपती पंचायतन संस्थेच्या गणपतीचं पारंपरिक वाद्यांच्या गजरात आगमन झालं. धाराशिव जिल्ह्यात श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात गणेश विहारामध्ये श्री गणेशाची विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. नाशिकमध्ये 757 गावांमध्ये एक गाव एक गणपती उपक्रम राबवला जात आहे. बीडमध्येही 292 गावांनी, धुळ्यात 36 गावांनी, तर धाराशिव जिल्ह्यात 45 गावांनी एक गाव एक गणपती उपक्रम राबवला आहे. नागपूरमध्ये सिनियर भोसला पॅलेस इथल्या गणेशोत्सवाचं यंदा 298 वर्ष असून नागपूरचे राजे मुधोजी भोसले यांच्या निवासस्थानी गणेश प्रतिष्ठापना करण्यात आली. रत्नागिरीतल्या कर्ला आंबेशेत गावात सलग 41व्या वर्षीही 125 घरगुती गणपतींचं एकाच मिरवणुकीतून आगमन झालं. सिंधुदुर्ग जिल्ह्यात परंपरेनुसार बाप्पांच्या डोक्यावरची लाकडी माटवी विविध फळाफुलांनी सजवण्यात आली. नंदुरबारच्या श्रीमंत दादा गणपती आणि श्रीमंत बाबा गणपतींची मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात विधिवत स्थापना करण्यात आली. यवतमाळच्या उमरखेड इथे पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी लाल मातीच्या मूर्तीचं वितरण करण्यात आलं. पुण्याच्या वैभवशाली सार्वजनिक गणेशोत्सवालाही काल जल्लोषात सुरुवात झाली. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: गणपती बाप्पा मोरयाचा गजर, ढोल ताशांचा लयबद्ध ताल आणि मंगल सुरावटीने सजवलेले मंडप, याचबरोबर मनातील उत्साहाने बाप्पा समोर नतमस्तक होत भक्तिमय झालेला प्रत्येक जण आनंदून गेला होता. पुण्यातील मानाचे कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग आणि केसरीवाडा या प्रमुख गणेश मंडळांमध्ये वाजत गाजत मिरवणूक काढून गणरायाची स्थापना करण्यात आली. उत्सव काळात विविध गणेश मंडळ आणि सामाजिक संस्थांच्या वतीने समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात. पुण्यातील नवग्रह मित्र मंडळाने गणेश भक्तीला समाजसेवेची जोड दिली आहे. बाप्पाला फुले आणि इतर साहित्य वाहणे ऐवजी एक वही एक पेन हा उपक्रम राबवला जातो. या माध्यमातून दरवर्षी शेकडो विद्यार्थ्यांपर्यंत शैक्षणिक साहित्य पोहोचवलं जातं. आकाशवाणी बातम्यांसाठी मंजुषा गायधनी, पुणे.
0: यावर्षी गणेश चतुर्थी बरोबरच काल हरतालिका तृतीया देखील भक्तिभावानं साजरी झाली. घरोघरी सुवासिनींनी हरतालिकेची मनोभावे पूजा केली. दरम्यान आज 1.5 दिवसांच्या घरगुती गणपतींचं विसर्जन होणार आहे. यासाठी पुणे महापालिकेनं विसर्जन घाट, कृत्रिम हौद, मूर्ती संकलन केंद्र अशी सर्व यंत्रणा सज्ज ठेवली आहे. मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या सरकारी निवासस्थानीही गणराज विराजमान झाले. परंपरेचं जतन आणि पर्यावरण संरक्षणाचा समतोल साधत उत्सव साजरा करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी गणेशभक्तांना केलं. लोकभवन इथं राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. दिल्लीत महाराष्ट्र सदनात ढोल ताशांच्या गजरात उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांच्या हस्ते विघ्नहर्त्याची पूजा आणि आरती करण्यात आली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल मुख्यमंत्र्यांच्या मुंबईतल्या तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे इथल्या निवासस्थानी सहकुटुंब गणेशाचं दर्शन घेतलं. तसंच मुंबईतल्या लालबागच्या राजाचं दर्शनही त्यांनी घेतलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: देशातल्या सर्व प्रादेशिक भाषांचा आदर राखत हिंदीला त्यांच्यामध्ये समन्वय साधणारा मध्यमणी बनवूया असं आवाहन केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी काल नवी मुंबईत केलं. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या राजभाषा विभागाच्या वतीनं वाशीमध्ये आयोजित 6व्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनाचं उद्घाटन शहा यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्राची संस्कृती ही बहुभाषिक असून महाराष्ट्रानं सर्व भाषा बोलणाऱ्यांना मोठ्या मनानं आपल्यामध्ये सामावून घेतलं आहे असं शहा यावेळी म्हणाले. केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. हिंदी ही देशाला जोडणारी भाषा असून सर्व भारतीय भाषांमध्ये परस्पर सलोखा राखण्याचा संकल्प करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना केलं. राज्य सरकारनं समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीनं अहवाल सादर केल्यानंतर राज्य सरकार त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी करेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. 2029 पर्यंत भाजप शासित 21 राज्यांमध्ये समान नागरी कायदा लागू करण्याचा मानस अमित शहा यांनी रविवारी मुंबई दौऱ्यात व्यक्त केला होता, त्यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री बोलत होते. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे काही मोजक्या सहकाऱ्यांसह आज मुंबईला रवाना होणार आहेत. अंतरवाली सराटी इथं वार्ताहरांशी बोलताना जरांगे यांनी काल ही माहिती दिली. मुंबईतील आझाद मैदानावर 19 सप्टेंबर रोजी उपोषण सुरू करण्याचा निर्णय कायम असल्याचंही ते म्हणाले. दरम्यान मराठा आरक्षणासंदर्भात न्यायालयाकडे वर्ग असणाऱ्या काही बाबी वगळता आंदोलनकर्त्यांच्या बहुतांश मागण्या मान्य झाल्या असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं. या परिस्थितीत उत्सव काळात आंदोलन करणं योग्य नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. प्राध्यापक भरतीसाठी आवश्यक असलेली महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा सेट आता 25 ऑक्टोबर रोजी होणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागानं याबाबत अधिक माहिती दिली. अधिक माहितीसाठी सेट विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचं आवाहन विभागानं केलं आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागानं प्राथमिक चौकशी अहवाल दाखल करून घेतला आहे. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची व्यवस्थापक असलेल्या दिशाचा 7 जून 2020 रोजी इमारतीवरून पडून मृत्यू झाला होता. यामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, त्यांचे सुरक्षा रक्षक, काही अभिनेते आणि पोलीस अधिकाऱ्यांचा उल्लेख आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातला T20 क्रिकेट मालिकेतला दुसरा सामना आज नवी दिल्लीत खेळला जाईल. 3 सामन्यांच्या मालिकेत भारत 1-0 आघाडीवर आहे. राज्याचे माजी राज्यमंत्री आणि मावळचे माजी आमदार मदन बाफना यांचं काल पुण्यात अल्प आजारानं निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. बाफना 1985 आणि 1990 मध्ये मावळमधून आमदारपदी निवडून आले. सन 1987 ते 1992 या काळात त्यांनी राज्य मंत्रिमंडळात महसूल, विधी आणि न्याय खात्याचे राज्यमंत्री म्हणून काम पाहिलं. बाफना यांच्या पार्थिवावर आज दुपारी वडगाव मावळ इथं अंत्यसंस्कार केले जातील. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी काल जोरदार पाऊस पडला. आजही कोकण आणि विदर्भात अनेक ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. गणेशोत्सवाच्या चैतन्य पर्वाला राज्यात उत्साहात सुरुवात. परंपरा आणि पर्यावरणाचा समतोल साधत गणेशोत्सव साजरा करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. प्रादेशिक भाषांचा सन्मान राखत हिंदीला संवादाचा दुवा बनवण्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं आवाहन आणि माजी मंत्री मदन बाफना यांचं पुण्यात निधन. आकाशवाणी पुणे केंद्राचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: एफएम गोल्ड, खरा सोना।
1: नमस्कार श्रोते हो, हाय हॅलो नमस्कार, आपण ऐकत आहात 100.1 मेगाहर्ट्स वर आकाशवाणी मुंबई केंद्राची एफएम गोल्ड वाहिनी आणि न्यूज ऑन एअर ॲप सुद्धा। मी तुमचा आरजे मित्र प्रफुल्ल आचरेकर सगळ्यांचं मनापासून करतो स्वागत आजच्या या मनस्पर्शी आपल्या कार्यक्रमात।

गणपति बाप्पा मोरिया, मंगलमूर्ति मोरिया। आणि खऱ्या अर्थाने गणेशोत्सव सुरू झालेला आहे आणि आजचा हा दुसरा दिवस आपण साजरा करत आहोत। मनात आनंद आहे, मनात भावना आहेत, बाप्पाबद्दलच्या आठवणी आहेत आणि या आठवणीत रमताना, या आठवणीत आपण स्मरताना मनात फक्त एकच भाव येतो, तो म्हणजे बाप्पा आपल्या घरी आलेला आहे आणि बाप्पाचं दर्शन घेताना, बाप्पाच्या चरणी लीन होताना आपण एकच मनात मागतो की बाप्पा सगळ्यांचं भलं कर, सगळ्यांना सुखरूप ठेव आणि जी काही संकटं आहेत ती सगळी दूर कर। खरंच घरात आलेला हा पाहुणा कधी आपला होतोय आपल्याला कळतच नाही आणि ही अशी गाणी जेव्हा आपण ऐकतो खरं तर काळ थोडा मागे जातो आणि या गाण्यांमध्ये आपण एवढं रममान होतो, एवढे गुंगून जातो की आपल्याला सगळं आठवतं की आज ही गाणी ऐकताना आपल्याला आजकालच्या गाण्यांचा विसर तर पडला नाही आहे ना। खरं तर पडला तर चांगलीच गोष्ट आहे, परंतु या गाण्यांमध्ये ती मजा होती, या गाण्यांमध्ये तो ताल होता, तो ठेका होता आणि तो सूर जो मनाला भिडायचा, जो आजही आपल्या प्रत्येकाच्या मनात अजूनही अजरामर आहे। खरंच आजचा विषयच तसा आहे आणि तो विषय म्हणजे मनस्पर्शी बाप्पा। आजच्या कार्यक्रमात मनस्पर्शी बाप्पाच्या बद्दल तर बोलणारच आहोत, परंतु जरा थोडा काळ मागे नेऊया आणि बाप्पाच्या आठवणीत एकदा 90s काळात थोडं जाऊया, जेणेकरून आपल्याला त्या काळात काय काय घडलंय या गोष्टींचाही आपल्याला संदर्भ लावता येईल किंवा त्या गोष्टी आजकालच्या काळात आपण किती मिस करतोय हेही आपल्याला बघता येईल। पण खरंच बाप्पा आला की घरात एक वेगळीच ऊर्जा येते। आईच्या मोदकाचा घमघमाट, बाबांनी आणलेली दुर्वा आणि मुलांनी फुलं तोडून केलेली सजावट, हे साधं होतं पण खरं होतं। पूर्वी एकत्र कुटुंब असायचं, एका मूर्तीसमोर सगळे जमायचे। आज आपण फ्लॅटमध्ये जरी राहायला गेलो असलो तरी पण बाप्पा आला की तोच दरवाजा पुन्हा सगळ्यांसाठी उघडतो। गणेशोत्सव आजही आपल्याला एकत्र आणतो, हेच सगळ्यात मोठं साधेपण आहे आणि हाच उद्देश खऱ्या अर्थानं लोकमान्य टिळकांनी राबवला होता किंवा त्यांनी तो निश्चय केला होता की गणेशोत्सव असा साजरा करावा जेणेकरून सर्व जाती धर्मातील लोक एकत्र येऊन तो साजरा करतील, तो गुण्यागोविंदानं साजरा केला जाईल, हा एकच मनी उद्देश होता। आणि आजही इतकी वर्ष उलटून सुद्धा आपल्या या महाराष्ट्रात नाही, देशात नाही तर संपूर्ण जगात हा उत्सव साजरा होतोय, याहून आनंदाची काय गोष्ट असणार, नाही का मंडळी? मला अजूनही खूप साऱ्या गप्पा मारायच्या आहेत, खूप सारी गाणी तुमच्यासाठी ऐकवायची आहेत, पण यासोबत जर तुम्हाला माझ्यासोबत जोडायचं असेल किंवा मला काही गाणी सुचवायची असतील तर आपला संपर्क क्रमांक आहे 45 15 41 34 45 15 41 35 आणि आपला STD कोड आहे 022। त्यामुळे न चुकता न विसरता आपण मला फोन करून सांगू शकता तुमच्या काही आठवणी ज्या 90s आहेत आणि पुन्हा एकदा वळणार आहोत या सुंदर गीतानंतर। तोवर ऐकू एक सुंदर गीत।

श्रोते हो, आपण ऐकत आहात 100.1 मेगाहर्ट्स वर आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी आणि मी तुमचा आरजे मित्र प्रफुल्ल आचरेकर आज मनस्पर्शी या कार्यक्रमात जोडला गेलेलो आहे तुमच्या सोबत। खरं तर बऱ्याच जणांचे आपल्याला इथे फोन्स आलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं मी सांगू का, आज माझा पहिला वहिला हा कार्यक्रम आहे गोल्डवर, त्यामुळे मी खूप आनंदी आहे। कारण बऱ्याच दिवसांची माझी इच्छा होती, बऱ्याच दिवसांपासून मी प्रयत्न करत होतो, पण म्हणतात ना योग यावा लागतो आणि तो योग इतक्या महिन्यानंतर आलेला आहे। बाप्पाने आशीर्वाद दिलेला आहे, बाप्पाचा प्रसाद हा म्हणू शकतो। आणि खऱ्या अर्थानं बऱ्याच श्रोत्यांचं म्हणणं असं आहे की तुम्हाला आम्ही बऱ्याच वेळा रेनबोला ऐकलं होतं पण गोल्डवर पहिल्यांदा ऐकतोय, तर हो माझी पहिली वहिली ही ड्युटी आहे आणि पहिल्यांदाच खऱ्या अर्थानं बाप्पाच्या साठी हा कार्यक्रम किंवा त्याच्या भक्तीसाठी हा कार्यक्रम करावा मिळतोय त्याचा आनंद आहे। तर वांगणीवरून आपल्याला किशोर वाघ यांनी संपर्क साधला होता, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार। त्यानंतर समीर नाईक दोडामार्ग इथून त्यांचा आपल्याला संपर्क त्यांनी साधला होता, मनेरी गावातून। त्यांचं असं म्हणणं होतं की लहानपणीच्या त्यांच्या आठवणी ते आम्हाला त्यांनी सांगितल्या। ते म्हणत होते की लहानपणी ते त्यांच्या घरी शाडूच्या मातीच्या गणपती घडवायचे किंवा ते बनवायचे, पण आत्ता मात्र ती गोष्ट घडताना दिसत नाही। तर हो, ही खूपच मनस्पर्शी अशी गोष्ट आहे की बाप्पा हल्ली शाडूच्या मातीत खूप कमी आपल्याला दिसतात आणि POP मध्ये जास्त दिसतात। खरं तर खूप अशा हल्ली घटना घडलेल्या आहेत ज्याचा उल्लेख करावा की न करावा असा प्रश्न पडतो, पण बाप्पांचं आगमन ज्या पद्धतीनं झालंय, मी कुणालाही दोष देत नाही, शेवटी कलाकार आहे, कलाकारांनी प्रत्येकाची कला दाखवणं हा त्यांचा हक्क आहे, तो धर्म आहे। आजकाल काय झालंय की ट्रेंड जसे जसे सेट करतोय तसे तसे आपल्या ट्रेंडिंग बाप्पासुद्धा दिसत आहेत, म्हणजे बाप्पा थोडेसे विराजमान झालेले आम्ही आजपर्यंत जे बघितले होते ते छान मस्त ऐटीत बसलेले, राजेशाही थाटात बसलेले, पण आत्ता बाप्पा मात्र असे तरंगताना हवेत थोडेसे असे वेगवेगळ्या आकारात वेगवेगळ्या स्वरूपात दिसतात। त्याचं कारण म्हणजे ट्रेंड, बाप्पांसाठी सुद्धा आता ट्रेंड आलेला आहे आणि याच ट्रेंडवरून हल्ली इंस्टाग्राम म्हणू नका किंवा सोशल मीडिया कुठलाही म्हणू नका, त्याच्यावर एक तुफान गाणं सुरू आहे आणि ते गाणं कुठलं की धरतीवरी भक्ता परी आनंद झाला, ए धरतीपरी भक्ता घरी आनंद झाला, आला हो राजा बाजा नाद भिडे गगनाला, सण गौरी गणपतीचा आला। या गाण्यावर जर तुम्ही रील बनवली नसेल तर तुम्ही खरे भक्त नाही, कारण हल्ली हे गाणं खूप ट्रेंडिंगला आहे आणि प्रत्येक जण या गाण्यावर थिरकताना आपल्याला दिसतोय। मला वाटतं की आजकालची जी जेनजी आहे, जी पिढी आहे, त्यांना माहितीच नाही हे गाणं आजचं नाही आहे, तर हे गाणं खूप जुनं आहे आणि त्या जुन्या गाण्यावर थिरकताना नवीन काहीतरी ते शोधत आहेत स्टेपच्या माध्यमातून, नवनवीन त्यांच्या कलेच्या माध्यमातून, पण बाप्पाची भक्ती त्यात महत्त्वाची आहे आणि ती भक्ती आपल्या सगळ्यांना कुठल्या ना कुठल्या मार्गाने दिसते आणि ती पावते। तर बाप्पाच्या गाण्यावर थिरकणं हा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो प्रत्येकाने निभावलाच पाहिजे असं मला वाटतं, कारण बाप्पा हा नेहमी पावतो, फक्त तो कोणाला पावत नसेल आणि कोणाला पावत नाही आहे ते जरा या गाण्यातून ऐकूया।

0: दाद तुम्हा श्रोत्यांची, साथीला मस्त गाणी, घराघरात आपली लाडकी, मुंबई आकाशवाणी। नमस्कार मंडळी, मी संकर्षण कराडे, तुम्ही ऐकता आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी। ऐकत रहा, आनंद घेत रहा।
1: श्रोते हो, आज आपण साजरा करत आहोत गणेशोत्सवाचा दुसरा दिवस आणि मनात भावना प्रचंड प्रफुल्लित आहेत। सगळीकडे वातावरण कसं प्रफुल्लित झालेलं आहे आणि खरंच मनात जेव्हा बाप्पाचं नामस्मरण येतं, बाप्पाचं नाम येतं, बाप्पाचं नाव येतं, तेव्हा ना मनात वेगळ्याच गोष्टी म्हणजे स्फूर्तिदायी ठरतात। म्हणजे बाप्पा जेव्हा येतो ती एक वेगळाच आनंद आहे, ती एक वेगळीच गोष्ट आहे। परंतु नेहमी आपण जेव्हा बाप्पाचं नाव घेतो अगदी मनोभावे, तेव्हा बाप्पा हा नेहमी आपल्या हाकीला धावतो। आज मुंबईत सुप्रसिद्ध असलेले अनेक गणपती आहेत, गणराज आहेत, ज्यांचं दर्शन घेण्यासाठी प्रत्येक जण रांगेत तासून तास उभे आहेत। पण या सगळ्यामध्ये ना मला अजूनही त्या सगळ्या गोष्टींचा हिवा वाटतो की इतकी वर्ष बाप्पाची मनोभावे सेवा करतात सगळे भक्त, इतकी वर्ष आपण त्याच्या सेवेत रुजू होतो, किती मनापासून हा बाप्पा आपल्याला पावतो ना। आणि याचमुळे खरं तर बाप्पाचं प्रत्येक भक्तावर लक्ष असतं आणि बाप्पासाठी प्रत्येक जण म्हणजे लहान थोरापासून सगळेजण सज्ज असतात त्या रांगेत। मला ना या सगळ्या गोष्टीमध्ये एक गोष्ट प्रकर्षाने सांगावीशी वाटते। मनस्पर्शी बाप्पा म्हणून आपण बाप्पा साजरा करत आहोत किंवा बाप्पाच्या आजच्या दिवसाबद्दल आपण गप्पा मारतोय, तर एक सुंदर अशी ना लघु नाट्य म्हणूया किंवा लघुपट असा बघितला होता, ज्याच्यामध्ये खूप सुंदर संदेश दिला गेला होता। ती काय होता तो लघुपट, तर एक दरवाज्यात वर्गणी मागण्यासाठी काही मुलं येतात आणि त्याच्यानंतर ती मुलं त्या घराचा दरवाजा ठोकावतात, घरातून एक महिला येते, एक स्त्री येते आणि ताई आम्हाला वर्गणी द्या, याही वर्षी वर्गणी हवी आहे म्हणून ती मुलं सगळी गोंगाट घालतात, गडबड करतात आणि त्यानंतर त्या ताईंचा चेहरा थोडासा निस्तेज असतो, थोडासा शांत असतो। ताई काहीच बोलत नाहीत, त्यांना आत घेतात सगळ्या मुलांना आणि त्यांना बसवतात। त्यानंतर त्यांना विचारतात की यावर्षीही आपण गणेशोत्सवात DJ आणि या सगळ्या गोष्टींचा समावेश करणार आहोत का। तर त्यावर ती मुलं अगदी आवर्जून उत्साहाने सांगतात की हो, मागच्या वर्षी जो DJ होता ना त्याहीपेक्षा एकदम भारीवाला DJ यावर्षी आपण बुक केला ताई, त्यामुळे चिंताच करू नका। आणि यावर्षी आपण बघा खूप साऱ्या गोष्टी, पण त्यामध्ये लाईट्स, LED लाईट्स वगैरे सगळ्या काही अशा सुंदर रोषणाई करणार आहोत। तर त्या सगळ्या या संवादामध्ये एक कोपऱ्यात अभ्यास करणारी मुलगी बसलेली दिसते त्या लघुपटात आणि ती अभ्यास करते शांत पद्धतीने। ही सगळी एकमेकांचे संवाद सुरू आहेत किंवा ह्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत, त्यामध्ये त्या मुलीचं लक्ष नाही आहे असं त्यात दिसतं आणि हे सगळेजण बघतात, ते विचारतात ताई अभ्यास करते, बाळ अभ्यास करते, करू देत वगैरे असं सगळं त्यांचे कॉन्व्हर्सेशन होतात। पण यामध्ये ती आई घरात जाते आणि पावती फाडण्यासाठी ते विनंती करतात, पैसे घेऊन येणार तेवढ्यात ती त्यांच्या हातात फाईल देते आणि ते फाईल बघून प्रश्न पडतात की हे काय देत आहे, आम्ही तर वर्गणीसाठी आलो होतो। तर ती म्हणते आई, किंवा त्या मुलीची जी आई असते, ती ताई असते, ती असं म्हणते की मागच्या वर्षी आपण जो DJ बुक केला होता किंवा आपण जो DJ आपल्या परिसरात लावला होता, तर त्या आवाजाने माझ्या मुलीचे दोन्ही कान बधीर झालेत, तर आपण याही वर्षी तेच करणार आहोत का। म्हणजे माझा तुमच्यावर कुठलाच राग नाही आहे, माझा कुठल्याही गोष्टीला विरोध नाही आहे, पण आपण आपल्या आजूबाजूवाल्यांचे, आपण आपल्या वयोवृद्ध व्यक्तींचे, आपल्या सगळ्या आप्तिष्टांची काळजी घेऊ नाही शकत का। बाप्पा हा तेवढाच प्रिय आहे, बाप्पा हा सगळ्यांच्या मनात बसलेला आहे, पण बाप्पाला मनात बसवताना आपल्या प्रत्येकाने प्रत्येकाची काळजी घेणं, बाप्पाचीही काळजी घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे की नाही। हा एक सुंदर संदेश त्यांना एक 1.5 ते 2 मिनिटाच्या लघु पटातून दिसतो आपल्याला। सांगण्याचा उद्देश हाच की आपण बाप्पाचा सण साजरा करणं गरजेचंच आहे, पण त्या सणामध्ये, त्या वातावरणामध्ये आपण आपली परंपरा, आपली संस्कृती ही विसरता कामा नये आणि इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे। आणि खरंच तो सुखकर्ता आहे, तो दुःखहर्ता आहे आणि तोच विघ्नहर्ता आहे, हेच पुढील गीतातून सांगायचं आहे.

0: नमस्कार श्रोते हो, मी अभिजित खांडकेकर आणि तुम्ही ऐकताय 100.1 मेगाहर्ट्स वर आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड प्रसारण सेवा, एक अनमोल ठेवा।
1: तर आज आपण पुन्हा एकदा बाप्पाच्या चरणी लीन होत आहोत, बाप्पाबद्दल गुणगान गात आहोत। आणि हे गुणगान गात असताना काही काळ थोडं मागे आपण जाऊया। तिथल्या काळातला आपला बाप्पा कसा होता, तो मनस्पर्शी कसा होता, बाप्पा तेव्हा सगळ्यांना पावत होता, आजही बाप्पा पावतोय, पण बाप्पाचा काळ, आपला काळ जसा पुढे जातो तसा बाप्पाचा काय म्हणूया, बाप्पाचं रूपही बदलत चाललंय, बाप्पाही बदलत चाललाय आपल्यासाठी। बाप्पा तसाच आहे पण आपल्यासाठी बदलत चाललाय, बाप्पाचं रूप आपण बदलत चाललोय, त्याबद्दल आपण थोडंसं जाणून घेऊया। नव्वदीच्या काळात ना सगळीकडे वातावरण तर छानच होतं, परंतु ती ना एक भावना होती प्रत्येकाच्या मनात, म्हणजे आजही आहेच, मान्य आहे, पण साधे पद्धतीने अजूनही त्या काळात साजरे करणारे गणेशोत्सव मंडळ होते। त्या काळात ना चलचित्र फार देखावे असायचे, जे आज दिसत नाही आहेत आपल्याला, म्हणजे त्यातून एक सामाजिक संदेश दिले जायचे। ते सामाजिक संदेश देणारे चलचित्र बघण्यासाठी खास मंडळांना भेट देत असत बरेच जण, तर त्या आजकाल होताना दिसत नाही आहे, याची शोकांतिका आहे। म्हणजे माझ्या बालपणी मला माझे वडील किंवा माझी आई ही खास आवर्जून पूर्ण, म्हणजे तो एक संपूर्ण दिवस आजूबाजूचे जितके गणेशोत्सव मंडळ असतील तिथे जाऊन प्रकर्षाने दाखवायचे, हे चलचित्र म्हणा किंवा गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायचो का, तर त्यातून काही संदेश मिळायचा। आणि मग आम्ही लहान मुलं आम्ही सगळे एकत्र व्हायचो आजूबाजूची मंडळी, आणि मग आमचा बाप्पा आम्ही लहान लहान चिमुकल्या हातांनी घडवायचो, कारण आम्हालाही त्याचं आकर्षण असायचं की आपण सुद्धा बाप्पा बनवायचा, आपल्या घरी पण आपण बाप्पा बसवायचा। तर हे जे कुठे आता हरवत चालली आहेत ना आजची पिढी, म्हणजे माफ करा पण मुलांना हल्ली डिजिटल बाप्पा करण्यात जास्त समाधान वाटतं, म्हणजे ते चिमुकले हात मातीत किंवा त्या सगळ्या गोष्टींमध्ये जे रममान व्हायला हवेत ते आजकाल मोबाईलच्या बटनांमध्ये रममान होताना दिसतं, त्यामुळे ती दुःख त्या गोष्टीचं वाटतं, ती दुःखद गोष्ट आहे या गोष्टीचं। जरा आपल्या पालकांनी ती खबरदारी घेतली पाहिजे, कारण आज आपण सगळं मिस करतोय, काळ बदलतोय, काळ पुढे जातोय, पण आपण जे जगलो, आपले जे आई वडील जगले, त्या सोबत गोष्टी घेऊन आपण आपल्या मुलांना कसं घेऊन जाऊ शकतो, या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींना आपण खरं तर घर बसल्याही करू शकतो, म्हणजे घरात सुद्धा आपण सुंदर असे देखावे करू शकतो, जेणेकरून आपल्या मुलांना, आपल्या येणाऱ्या पिढीला त्यातून काहीतरी मोलाचा संदेश मिळेल। आणि अर्थात लोकमान्य टिळकांनी हाच उद्देश मनाशी बाळगला होता की सामाजिक बांधिलकी राखणं फार गरजेचं आहे, त्यामुळे सामाजिक बांधिलकी असणं, प्रत्येकाच्या मनात हा संदेश जाणं हे खूप गरजेचं आहे। त्याचबरोबर मला अजूनही आठवतं की आमच्या, मी अगदी वस्तीतला मुलगा आहे, वस्तीत वाढलेला मुलगा आहे, माझं बालपण वस्तीत गेलेलं आहे, त्यामुळे आमच्या आजूबाजूला सर्व धर्मातली सर्व जातीतील माणसं असायची, त्यामुळे असा कुठला भेदभावच नसायचा। आमच्या समोरच्या घरात, म्हणजे आमचे शेजारी होते चिंदरकर काका, तर त्यांच्या घरात दरवर्षी गणपती बाप्पा बसायचे, आणि त्या उत्साहात ते नेहमी मला आवर्जून बाबा बोलवायचे, यासाठी मी अगदीच लहान होतो, 2-3 वर्षाचा म्हणा, आणि बाप्पा जसा बसायचा, विराजमान व्हायचा त्यांच्या घरात, तर जेव्हा आरती व्हायची, आरतीनंतर मी खास गणपती बनून किंवा बाप्पाचं रूप बनून तिथे स्तब्ध उभा राहायचो, मग संपूर्ण आरती संपली की मग सगळेजण माझं दर्शन घ्यायचे, माझा नमस्कार करायचे मला। आणि ह्या सगळ्या गोष्टींना अजूनही त्या प्रकर्षाने लक्षात राहिल्या आहेत की हा एक वेगळा अनुभव होता ना, म्हणजे सगळ्या जातीधर्मातील माणसं एकत्र येतात एका गोष्टीसाठी, तिथे कुठलाही राग नसतो, लोभ नसतो, रुसवा नसतो, आणि बाप्पा हा सगळ्यांना प्रिय वाटतो त्या दिवसासाठी। सगळ्या लोकांना किती महत्त्वाचा दिवस असतो ना तो, म्हणजे एकमेकांच्या घरी जाऊन त्या प्रसादाचं वाटप करणं, त्याच्यानंतर सगळ्यांकडे आपण एकमेकांना आमंत्रण देणं त्या आरतीसाठी, हा एक एकोपा आहे, हा एक एक एकजुटीचा संदेश आहे। आणि यामुळेच मला वाटतं की माणुसकी टिकून राहिली होती त्या काळात। आज माफ करा पण ती थोडी कमी प्रमाणात दिसते. म्हणजे मला वाटतं की माणुसकी या विषयावर एक वेगळा आपला एक सेगमेंट होईल, त्या विषयावर बोलूयाच. पण एक सुंदर गीत आधी ऐकूया आणि पुन्हा एकदा आपण माणुसकी या विषयावर नक्की बोलूया.

गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया असं खऱ्या अर्थानं नामघोष झालाय की अंगात स्फूर्ती येते. आणि खरंच बाप्पाचं आगमन झालंय प्रत्येकाच्या घरात, प्रत्येकाच्या मनात आणि प्रत्येकाच्या मंडळात बाप्पा विराजमान झालेले आहेत. बरेच आपल्याला फोन्स आलेले आहेत, आपल्याला बऱ्याच आपल्या श्रोत्यांनी संपर्क साधलेला आहे. शंकर चाटे सर यांनी आपल्याला संपर्क साधलेला आहे, त्यांच्या आवडीचं गीत आपण नक्कीच इथे वाजवणार आहोत. पण या संपूर्ण वातावरणात, या संपूर्ण गणेशोत्सवात आपल्याला फक्त आपल्या सगळ्या आजूबाजूच्या सगळ्या व्यक्तींची काळजी घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण बाप्पा हा मनस्पर्शी आपल्याला तेव्हाच वाटेल जेव्हा आपण बाप्पासाठी काळजी घेऊ. बाप्पा म्हणतो की तुम्ही माझा उत्सव साजरा कराच दरवर्षी तेवढ्याच उत्साहाने, पण माझ्यामुळे, माझ्या उत्साहामुळे, माझ्या उत्सवामुळे कोणालाही दुखवू नका, कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाही, कोणालाही त्रास होणार नाही याची मात्र काळजी घ्या. कारण बाप्पा

पप्पा हा दोन्ही हाताने आपल्याला तेवढंच भरभरून देतो. खऱ्या अर्थानं बाप्पासारखा एक आपण असं रूप म्हणूया की ज्यामध्ये सगळ्या गोष्टी आहेत. बुद्धीची देवता म्हणतो आपण त्याला, कलेची देवता म्हणतो आपण त्याला, आणि त्याच्याकडे सगळं काही आहे. त्यामुळे अशा महा खऱ्या अर्थानं राजाकडे आपण मागणं करूया की बाप्पा यावर्षी फक्त आम्हा सगळ्या शेतकऱ्यांचे, सगळ्या गरीबांचे सगळे समस्या सोडव, सगळ्या ज्या आपल्या हालअपिष्ट आहेत त्या सगळ्या सोडव, आणि असाच खऱ्या अर्थानं आम्हाला पावत जा दरवर्षी. आणि हेच आपण मागणं मागूया. ऐकूया पुढील गीत, आपल्या श्रोत्यांनी त्याची फरमाईश केलेली आहे, आणि नंतर पुन्हा एकदा आपण पुढील नवीन एका मनस्पर्शी किस्स्याकडे वळूया.

0: नमस्कार, मी श्रेया बुगडे आणि तुम्ही ऐकत आहात 100.1 मेगाहर्ट्सवर FM कूल।
1: मनस्पर्शी बाप्पा आपण आज साजरा करत आहोत आजच्या या संपूर्ण मनस्पर्शी कार्यक्रमात। पुढचा मनस्पर्शीमध्ये एक छोटासा प्रसंग सांगतो, किती महत्त्वाचा आणि किती मोलाचा आहे बघा। एक IT कंपनीत काम करणारा मुलगा रात्रभर लॅपटॉप टार्गेट टेन्शन, गणपतीच्या 4 दिवसात तो घरी येतो पण मनात अजूनही ऑफिसच आहे। आरतीच्या वेळी त्याची आई त्याला म्हणते, अरे 2 मिनटं डोळे बंद कर आणि फक्त त्याच्याकडे बघ। तो डोळे बंद करतो, ढोल ताशाचा आवाज, धुपाचा वास आणि समोर शांत बसलेला बाप्पा। पहिल्यांदा 6 महिन्यात त्याच्या डोक्यातले विचार थांबतात। तो नंतर म्हणतो, आई मला ना औषधाची गरज नाही आहे, अशा या शांततेची गरज होती। खरंच आजच्या तरुणाईला ना गरज आहे ती मोठ्या डेकोरेशनची नाही, तर बाप्पा समोर मिळणाऱ्या 2 मिनिटाच्या मानसिक शांततेची। बाप्पाकडे गेलो ना की काही मागायचं नसतं। खरं तर बाप्पाच्या समोर उभं राहिल्यावर बाप्पाला माहिती असतं आपल्याला काय समस्या आहेत, आपल्याकडे काय प्रॉब्लेम्स आहेत, फक्त त्याला ना बघायचं असतं आणि त्याला एकदा मनापासून ना फक्त थँक्यू म्हणायचं असतं। कारण प्रत्येक येणारा दिवस ना आपला तेवढाच महत्त्वाचा असतो आणि तेवढाच आयुष्याचा उपयोगी भाग असतो। कारण आपण श्वास घेतो आणि श्वास सोडतो हेही त्याच्यामुळेच। त्यामुळे जो नवीन दिवस उजाडतो ना आपला, तोही त्याच्यामुळेच। त्यामुळे त्याच्यासाठी आपण त्याला थँक्यू म्हणणं गरजेचं आहे, त्याचे आभार मानणं गरजेचं आहे। कारण जर बाप्पाचं आपल्यावर लक्ष नसतं तर आपला उद्याचा दिवस आपल्याला दिसला नसता, नाही का? खरंच आपण ग्रेटफुल राहायला हवं, आपण थँकफुल राहायला हवं की आपण दररोज नवीन एक वेगळं आयुष्य जगत आहोत नव्यानं, आणि त्याचं कारण म्हणजे फक्त बाप्पा। पुढील गीत आपल्याला सादर करणार आहे, पुढच्या गीताचे बोल खूप सुंदर आहेत आणि मला खूप आवडतं की अशा पद्धतीचं कंपोजिशन जेव्हा असतं तेव्हा बाप्पा किती वेगळ्या पद्धतीने आपल्याला दिसतो ना। म्हणजे सर्वधर्म समभाव म्हणत ही एक सुंदर कवाली अवधूत गुप्ते यांच्या आवाजातली आपण ऐकूया। सुंदर आहे आणि त्यातली एक शब्दही फार सुंदर आहेत।

आणि आज आपण कार्यक्रमात मनस्पर्शी बाप्पा जाणून घेत आहोत. बाप्पाबद्दलच्या खूप साऱ्या गोष्टी आपण जाणून घेतल्या, पण जाता जाता कार्यक्रमाच्या अगदी शेवटाला आलो आहोत. आपण पुन्हा एक मनस्पर्शी असा किस्सा मला सांगावासा वाटतोय की आता आज 1.5 दिवसाचे गणपती बऱ्याच जणांचे घरातून निघतील आणि बाप्पाचा निरोप घेतील. खऱ्या अर्थानं बाप्पा त्यांचा निरोप घेईल, म्हणजे बाप्पा काल आले आणि आत्ता लगेच निघाले असं बऱ्याच जणांना वाटूही शकतं. आणि खरंच तीच एक मनात भावना असते की बाप्पाने राहावं व्यवस्थित आपल्या घरी, पण बाप्पा कधीच जात नसतो घरातून. बाप्पाचा नेहमी प्रत्येकावर वास असतो, प्रत्येकाच्यावर लक्ष असतं आणि सहवास असतो बाप्पाचा, त्यामुळे बाप्पा हा आपल्यासोबत कायम असतो. पण याच अनुषंगाने एक गोष्ट किंवा हा प्रसंग सांगावासं वाटतो की आज 1.5 दिवसाचे गणपती जात आहेत आणि या 1.5 दिवसाच्या गणपतीच्या मध्ये आज विसर्जन सोहळाही तेवढाच महत्त्वाचा आहे. तर ही गोष्ट आहे एका लहान मुलाची आणि हा लहान मुलगा आपल्या वडिलांना विसर्जनाच्या दिवशी सकाळी चौपाटीवर बाबांना विचारतो की बाबा, काल आपण आपल्या बाप्पाला पाण्यात सोडलं, पण आज त्या किनाऱ्यावर तो तसाच पडला आहे. त्याचे हात, त्याचे शरीर हे असं अस्ताव्यस्त का आहे? त्यावर बाप खऱ्या अर्थानं ते वडील गप्प बसतात. बाजूला एक काका येतात आणि ते सांगतात की बाळा, आमच्या पिढीने खूप नुकसान केलं, पण तुमच्या पिढीला ती संधी आहे. तुमची पिढी ही पुढे शाडूच्या मातीचा गणपती बाप्पा बनवेल यावर आम्हाला विश्वास आहे, कारण बाप्पा हा मातीतून निर्माण होतो आणि मातीतच मिसळतो किंवा मातीतच त्याचं खऱ्या अर्थानं विसर्जन होतं. तो खरा गणेशोत्सव आहे आणि त्याच बाप्पाचं खऱ्या अर्थानं विसर्जन जर करायचं असेल तर बाप्पा हा नेहमी आपण शाडूच्या मातीचा बनवूया, पर्यावरणपूरक बनवूया, कारण बाप्पा हा पर्यावरणाच्याच निगडित आहे. कोकणात जशा पद्धतीने बाप्पाचं आगमन करतात, बाप्पाची सजावट करतात, ती खऱ्या अर्थानं मला वाटतं निसर्गाची एक एकजूट अशी सजावट असते, तो विचार असतो. आणि त्याचमुळे आजही कोकणात माणसं मुंबईहून आवर्जून जातात, सुट्टी काढून, वेळ काढून आणि बाप्पाचं दर्शन घेतात. आणि हा सगळा प्रसंग खऱ्या अर्थानं बाप्पाच्या साठी असतो, बाप्पासाठी केलेला अट्टाहास असतो आणि हा वर्षातून एकदा येतो, त्यामुळे बाप्पासाठी हा एक दिवस महत्त्वाचा असतो. त्यामुळे आपण असे अनेक दिवस साजरे करूया, पण बाप्पाच्या सोबत आपण आपल्या निसर्गाची सुद्धा काळजी घेऊया.

बरोबर ठीक 11 वाजता आपण युवा तरंग या कार्यक्रमात पुन्हा एकदा भेटणार आहोत. त्यामुळे आपण पुन्हा एकदा एका नव्या एका पाहुण्यासोबत आपण गप्पा करणार आहोत. त्यामुळे ऐकत रहा FM गोल्ड.

0: सूचना या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असे नाही. धन्यवाद. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत तन्वी हर्बल्स तन्विशता टॅबलेट्स. आता आपण ऐकणार आहोत प्रायोजित कार्यक्रम तन्विशता आरोग्य सल्ला. आज आपल्याला आरोग्य सल्ला देणार आहेत तन्वी संचालिका डॉक्टर मेधा मेहेंदळे.
1: नमस्कार श्रोते हो, मी तन्वी संचालिका डॉक्टर मेधा मेहेंदळे आपलं मनापासून स्वागत करते. निरोगी राहण्यासाठी, तेजस्वी त्वचा, दाट केस, शक्तीस्फूर्तीसाठी रोज घ्या बेस्ट टॉनिक 2 तन्विशता टॅबलेट्स. खाणं नीट तर आरोग्य नीट, म्हणून तर तेलातुपाचं योग्य वंगणही आहारात हवं. गॅसेस, अंगदुखीचा त्रास होऊ नये म्हणून रोज घ्या डायजेस्टिव्ह वातशांती टॅबलेट्स. सतत सर्दी खफाचा त्रास असेल तर जेवण झाल्यावर फळं खाऊ नका. संध्याकाळी फळं खा आणि सर्दी घसादुखी असेल तर संथ कफ आणि खोकला आणि घोरण्यावर घ्या तन्वी ज्येष्ठा टॅबलेट्स. वाढीच्या वयात मुलांना पोळी भाजी आमटी भात असं पौष्टिक घरगुती जेवण द्या. मुलांचे मित्र बना आणि त्यांना द्या अश्वयष्टी टॅबलेट आणि स्टुडंट टॉनिक ओजसा टॅबलेट. सुडौल बांध्यासाठी रोज घरचा केर काढला, लादी पुसली, खाली बसून मांडी घालून जेवायला बसलं तरी पुरेस आहे. सोबत फिटनेससाठी रोज घ्या स्वीट स्लिम टॅबलेट. एखादा तरी सोन्याचा दागिना अंगावर जरूर घाला आणि त्वचेला द्या सोन्याची झळाळी. त्याबरोबर रोज घ्या जनरल टॉनिक शतजीवंती टॅबलेट. च्यवनप्राशचा आगळं वेगळं रूप म्हणजे नैसर्गिक हर्बल तन्वी प्राशम. पाण्यात घालून रोज हर्बल कोल्ड्रिंक तन्वी प्राशम प्या आणि फिट राहा. फिशर स्पाइसचा त्रास असणाऱ्यांनी रोज सुरणाची भाजी खा, भरपूर पाणी प्या आणि रोज घ्या तन्वी त्रिफळासत्व आणि तन्वी ज्येष्ठा टॅबलेट. आपल्या मुलांना जेवण नीट चावून खायला शिकवा. नुसतं अन्न गिळलं तर आतड्यात कुजून जंतांचा त्रास होतो. त्यासाठी रोज रात्री घ्या तन्वीची वर्मेक्स टॅबलेट. बॉडी शेपअप करायला आणि अंगदुखी गुडघेदुखीवर केतकी आणि तन्वी तिला पेन ऑइलचा मसाज करा. सकाळी उठल्यावर गोड टूथपेस्ट ऐवजी चिमूटभर धवलदंती पावडरने ब्रश करा आणि दातांचं आरोग्य उत्तम ठेवा. केसांचं आरोग्य उत्तम ठेवायचंय, मग पौष्टिक आहार, शांत झोप, आनंदी मन हवं. तन्वी शता तन्वी प्राशम घ्या आणि सोबत केस धुवायला वापरा तन्वी अँटी डँड्रफ हेअर वॉश लोशन आणि बघा केसांचं आरोग्य कसं उत्तम राहतं. केसांच्या उत्तम आरोग्यासाठी रोज केशबला तेल लावा आणि आठवड्यातनं एकदा जास्वंद जॉय पावडरचा आणि कोंडा असेल तर डँड्रफेंट पावडरचा लेप लावा. केस गळणं, केस पिकणं यावर रोज घ्या तन्वी शता तन्वी प्राशम. केसांना लावा केशकलपिनीचा लेप आणि केशकीर्ती लोशनने केस धुवा. आपला चेहरा असतो आपल्या सौंदर्याचा आरसा. याचं जतन करण्यासाठी रोज लावा तन्वी स्किन क्रीम आणि चेहरा ताजा तवाना टवटवीत ठेवा. गालावर गुलाब फुलण्यासाठी रोज घ्या तन्वी गोरेज टॅबलेट आणि पिंपल्स रुक्षतेवर निस्तेज त्वचेला तन्वी स्किन लोशन लावून चेहरा तेजस्वी ठेवा. त्वचेचं कालवण्यापासून संरक्षण करायचं असेल तर रोज लावा सुगंधी तन्वी गंधा फेस पावडर आणि चेहऱ्याचं सौंदर्य खुलवा. अंडर आय सर्कल्स तळपायाच्या 10

0: वर तन्वी सॉफ्ट ग्रुत क्रीमचा मसाज करा आणि चेहरा त्वचा बनवा रेशम रेशम. पायाच्या भेगा, खाज, काळे डाग, अलर्जीवर उपटन जॉय लोशनने त्वचा धुवा, त्वचा निरोगी तेजस्वी बनवा. उज्ज्वल नितळ मुलायम त्वचेसाठी रोज तन्वी शता तन्वी प्राशम घ्या आणि रोज पपई जॉय लोशनने चेहरा धुवा आणि आकर्षक दिसा. वृक्ष निस्तेज अलर्जिक त्वचा असेल तर कुकुंबर जॉय लोशनने चेहरा धुवा आणि चेहरा बनवा सॉफ्ट सॉफ्ट. पिंपल्स काळ्या डागांवर पिंपल टोन पावडरचा लेप लावा. काळवणलेल्या त्वचेला कनका लेप लावून उज्ज्वल बनवा आणि सोबत घ्या तन्वी शता आणि तन्वी प्राशम. कापणे भाजणे जखमेवर लिप बाम किशन मलम लावून त्वचा तेजस्वी ठेवा आणि डोकेदुखी गुडघेदुखीवर तन्वी ऑइनमेंट लावा. त्वचा नितळ मृदू मुलायम राहण्यासाठी वृक्ष निस्तेज त्वचेला केसांना लावा अलोवेरा जॉय पावडरचा लेप. डॉक्टर पुष्कराज, डॉक्टर मानसी, डॉक्टर रुचा हे तन्वी संचालक आणि सर्व तन्वी पॅनल डॉक्टर्स घंटाळी ठाणे आणि दादर इथल्या तन्वी हर्बल क्लिनिकमध्ये रोज फ्री चेकअपसाठी हजर असतात. तेव्हा तुमच्या कुठल्याही आरोग्य समस्येवर आजच आपल्या तन्वी डॉक्टरांचा मोफत सल्ला घ्या. न चुकता तन्वी पुस्तिका वाचा जी मोफत आहे आणि त्याचबरोबरीने सर्व तन्वी प्रॉडक्ट्स केमिस्टकडे उपलब्ध आहेत. ऑनलाईन सुद्धा www.tanviherbals.com वर तुम्ही खरेदी करू शकता.
1: तन्वी हर्बल क्लिनिक, रोज फ्री चेकअप. डॉक्टर मानसी तन्वी क्लिनिक 9833683021. डॉक्टर रुचाज तन्वी क्लिनिक 9082911530. तन्वी दादर क्लिनिक 9833683621. तन्वी हर्बल्स ऑफिस 9820075813. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते तन्वी हर्बल्स. तन्वी शता टॅबलेट्स.

0: गोल्ड खरा सोना।
1: नमस्कार श्रोते हो, 11:05 झालेली आहेत आणि आपण ऐकत आहात 100.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी आणि न्यूज ऑन एअर ॲप सुद्धा। तुमचा मी मित्र अर्थात RJ प्रफुल्ल आचरेकर सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो युवा तरंग या आपल्या आवडत्या कार्यक्रमात। तर आज आपल्याला एक युवा गायक कलाकार भेटायला आलेला आहे। खरं तर त्याची ओळख पटवून देताना सांगावं असं वाटतं की झी मराठीवरील सारेगम प घे पंगा कर दंगा या 2014 सीझनमधून सर्वत्र झळकलेला, संगीतरत्न आणि स्वरसम्राट या पुरस्कारांनी गौरविलेला, त्याचबरोबर हा महाराष्ट्राचा सुपुत्र कोकण रत्न सुप्रसिद्ध गायक आज आपल्या भेटीला आलेला आहे। कोण आहे नक्कीच सांगणार आहे, पण त्याआधी सुंदर गीत ऐकूया।

0: कोणाचा सूर आहे निरागस हा प्रश्न तुम्हाला पडला असेल आणि कोण आहे तो गायक जो आज आपल्या भेटीला आलेला आहे मलाही तेवढीच उत्सुकता आहे तुम्हाला सांगण्याची. त्यामुळे आता उगाच वेळ न दवडता आणि बराच वेळ तुम्ही वाट बघितलेली आहे मला कळतंय, तो आवाज कोण आहे कोणाचा आहे हे जाणून घेण्यासाठी. तर त्याचा आवाज थेट मनाला भिडतो, त्याचा आवाज खऱ्या अर्थानं सगळ्या तरुणाईला हवाहवासा वाटतो, त्याच्या आवाजात जोश आहे, जादू आहे आणि एक वेगळीच नशा आहे. ज्याचे गगनाला भिडती स्वर, ज्याचे गगनाला भिडती स्वर, द वन अँड ओनली सारेगम एफ एम प्रीतम बावडेकर. मनापासून स्वागत आहे प्रीतम तुझं एफ एम गोल्डच्या स्टुडिओमध्ये आणि आमच्या परिवारात.
1: नमस्कार,
0: कसा आहेस प्रीतम?
1: एकदम मस्त, खूप छान.
0: आणि गणेश चतुर्थीच्या तुला हार्दिक शुभेच्छा.
1: येस, माझ्याकडून पण आपण सर्वांस गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.
0: तर प्रीतम, आम्हाला तुझ्याविषयी, तुझ्या संपूर्ण प्रवासाविषयी सगळं जाणून घ्यायचं आहे.
1: येस,
0: पण आधी सुरुवात अर्थात बालपणापासून. कसं होतं प्रीतम बालपण आणि काय सांगशील तुझ्या बालपणीच्या आठवणींबद्दल?
1: बालपणीची आठवण खूप छान आहे. मुळात गाणं हे घरातूनच आहे, म्हणजे वडिलांपासून गाणं आलेलं आहे. तर हे गाण्याचं बाळकडू माझ्या वडिलांकडनं मला मिळालेलं आहे. आणि वयाच्या 8व्या वर्षापासून गाण्याची सुरुवात वडिलांपासून झाली. त्यांनी गाण्याला मला गाण्याचं शिक्षण पहिलं माझ्या वडिलांनी मला दिलं. त्यानंतर मग हळूहळू मोठा होत गेलो, गाण्याचं ज्ञान आणखी वाढत गेलं. वडिलांमुळे मला पहिला प्लॅटफॉर्म मिळाला एका सुंदर अशा कॅसेटमध्ये, म्हणजे बोले रमाई म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक गीत होतं, त्याच्यामध्ये मला गाण्याची संधी मिळाली, तेही 8 वर्षाचा असताना. त्यानंतर 9 वर्षाचा असताना माझ्या वडिलांच्या हट्टापायी किंवा त्यांचं एक स्वप्न असेल की मी मोठा व्हावं. प्रत्येक वडिलांचं स्वप्न असतं की आपल्या मुलाने मोठं व्हावं. तर असं एक स्वप्न वडिलांनी बघितलं होतं. वडिलांनी मला मुंबईला घेऊन आले आणि एक सुंदर असं, म्हणजे एक लग्नगीतांचा एक अल्बम होता, त्याच्यामध्ये एक माझं सुंदर गाणं होतं की नवरा नवरीची जोडी. हे गाणं आपण प्रत्येकाने ऐकलं असेल जे आता यूट्यूबला अवेलेबल आहे. ते गाणं गाण्याची संधी ही मला दिग्गज लोकांबरोबर करून दिली, ते म्हणजे माझे वडील. आणि दिग्गज लोक म्हणजे स्वर सम्राट प्रल्हाद शिंदे,
0: अरे वा,
1: सुरेशजी वाडकर, वैशाली सामंत, शकुंतला जाधव,
0: वा वा वा वा,
1: सूर्यकांत शिंदे यांच्यासोबत गाण्याची संधी मिळाली. आणि असंच पुढे पुढे घडत गेलो. आणि हे बालपण, बालपण तर खोडकर होतंच, पण गाण्याचे गाणं असल्यामुळे जास्त लक्ष आमचं फक्त गाण्याकडेच होतं.
0: गाण्याचे बाळकडूही तुला तेवढंच मिळतं.
1: तेवढंच तेवढंच.
0: पण या सगळ्या आठवणींमध्ये, या सगळ्या गमती जमतींमध्ये मला सांग की गणेश चतुर्थी किंवा गणेश उत्सव हा तुझ्यासाठी किती स्पेशल आहे, काय आठवण आहे तुझ्या?
1: अरे खूप भारी, मस्त, छान प्रश्न आहे. लहान असताना मला आठवत आहे असं की गणपती असे आगमन झालं किंवा गणपतीचे दिवस असले की ढोल ताशाचा आवाज, एक पारंपरिक भजन मंडळ किंवा नमन, या गोष्टी सगळ्या चालू होतात आणि त्याच्यात खूप आनंद मिळतो.
0: बरोबर.
1: आणि गावचा गणेशोत्सव म्हटलं तर प्रत्येकजण एक संघ, म्हणजे गणपती समजा आणायचा जरी असला तरी ते सोबत आणायचे, किंवा गणपती विसर्जन असेल तरी ते विसर्जन सोबत, सगळे अख्खे गावकरी सोबत करायचे. आणि खास करून गणपती मोदक जसा गणपतीला आवडतो तसा मला देखील आवडतो. खास करून त्या प्रसादासाठी आम्ही खास करून
0: मोदक हे तुलाच नाही हे
1: सगळ्यांना आवडतात,
0: त्यामुळे त्याच्यावर सगळ्या लहान मुलांचा हक्क आहे.
1: बरोबर बरोबर बरोबर.
0: पहिला मान खर तर गणपतीच्या आधी लहान मुलांचा असतो.
1: येस,
0: पण प्रत्येक घरात ती आई असते जी आपल्याला ओरडून सांगते पहिला
1: गणपतीचा. येस येस.
0: तर तो आवडता मोदक तुझा, बरोबर?
1: येस येस
0: येस येस. पुढे काय मग, कशी पुढे काय काय गोष्टी घडल्या तुझ्या आयुष्यात ते आम्हाला ऐकायच्यात.
1: आयुष्यात बऱ्याच गोष्टी घडल्या. त्यानंतर मी 7वीत 8वीमध्ये असताना माझे वडील आम्हाला सोडून गेले.
0: बरं.
1: त्यानंतर मग आमचा उदरनिर्वाह, माझी आई, माझं शिक्षण 10वीपर्यंत पूर्ण केलं.
0: बरं.
1: कष्ट करून बाकीच्या गोष्टी सगळ्या करून त्यानंतर 10वीनंतर मी मुंबईला आलो. माझे मामा यांनी माझं पालनपोषण.
0: आधी कुठे होतास?
1: 10वीच्या आधी मी माझ्या गावी होतो.
0: कुठे?
1: भुईबावडा, वैभवडी तालुका. येस येस, कोकणातलाच आहे. अरे म्हणजे काय असं काय करतो, कोकणातलंच आहे.
0: वैभववाडी.
1: येस येस.
0: वा वा, खूप भारी आहे यार तुमचं ते गाव, ते सगळं निसर्ग. म्हणजे मलाही माहितीच आहे, पण तरी सुद्धा स्पेशली वैभववाडीचा मी फॅन आहे, तुमच्या धबधब्याचा तिथला फॅन.
1: येस येस, नापणी धबधबा.
0: कोकणातला तू तिथला वाढलेला सुपुत्र.
1: येस
0: येस. पुढे मग?
1: पुढे त्यानंतरला मग मुंबईला आलो. कॉलेज शिक्षण हे माझ्या मामाने केलं.
0: बरं.
1: मामा देखील माझे म्युझिशियन आहेत, तबलावादक, ढोलवादक.
0: बरं.
1: परत त्यांच्या सान्निध्यात असून पण त्यांनी मला मुंबईमध्ये शिक्षण, माझं पालनपोषण, माझं गाणं हे त्यांनी बंद होऊ दिलं नाही.
0: बरं.
1: त्यांची अशी इच्छा होती की तू काम वगैरे बाकी काय करायचं नाही, शिक्षण आणि गाणं हेच करायचं. त्यांनी मला क्लासला टाकलं. मुंबईमध्ये मी दीपक काणे म्हणून जे आहेत डोंबिवलीला, त्यांच्याकडे गाण्याचं शिक्षण घेतलं. त्यानंतर मामांच्याच एका मित्राच्या बॅनरमध्ये एक गाण्याची संधी मिळाली मला. म्हणजे माझ्या मामांमुळेच ही संधी मला मिळाली. तिथून ऑर्केस्ट्रा लाईनमध्ये माझी ओळख झाली, हळूहळू कॉन्टॅक्ट वाढत गेले आणि तिथून ते आज सागायत कार्यक्रम चालूच आहेत. तो सारेगमप घे पंगा कर दंगा या मंचापर्यंत जाण्याचा, सगळा माझ्या कुटुंबाचा, माझ्या मित्रमंडळीचा, माझ्या वडिलांचा

0: माझ्या आईचा, त्यात मोठा वाटा माझ्या पत्नीचा आहे.
1: बरं,
0: येस, म्हणजे ह्या गोष्टी सगळ्या आहेत.
1: हे हे खूप मोठे पण लागतं मान्य करण्यासाठी मला वाटतं प्रीतम, की आपल्या आई वडिलांचा तर आपल्या पाठीशी हात असतोच.
0: येस,
1: पण आई वडिलांनंतर आपल्या ला साथ देणारी पत्नी सुद्धा तेवढीच महत्वाची असते. आणि तिचंही तू नाव घेतलंस किंवा तिचाही उल्लेख केलास त्याबद्दल खरंच मनापासून आभार मानतो, कारण इतक्या मोठ्या कलाकाराने हे मान्य करावं की आपल्या पत्नीचाही तेवढाच महत्वाचा भाग आहे आपल्या आयुष्यात, तर खूप मोठेपणा लागतो. पण आता मला त्या गोष्टीचा तुझ्याकडून आनंद घ्यायचा आहे, तो म्हणजे बघ, म्हणजे गणेशोत्सवाचा दुसरा दिवस सुरू आहे आणि काय म्हणतात, उत्सवाचं वातावरणही सुरू आहे.
0: बरोबर.
1: आणि जर आम्हाला तुझ्या गळ्यातून, अर्थात गोड गळ्यातून सुंदर अशा स्वरांची आम्हाला जादू ऐकायला मिळाली तर आमचे कान मंत्रमुग्ध तर होतीलच, पण आमचे श्रोतेही तेवढेच तल्लीन होतील तुझ्या सुरात. तर आम्हाला जरा ऐकवशील का काही छान होईल?
0: नक्कीच नक्कीच. पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा, पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा, पुष्पहारांच्या घातल्यात माळा, ताशाचा आवाज.

0: पावू गाव हा सारा रंगून गेला न गणपती माझा नाचत आला ताशाचा आवाज तररा झाला न गणपती माझा नाचत आला.
1: क्या बात है, क्या बात है. लाइव गाण्याची मजाच काही और आहे. आणि तू ज्या गाण्याचा उल्लेख केलास, आहा, म्हणजे मला वाटतं मी मगाशी छान सेगमेंट घेतला होता. yes. मनस्पर्शी मध्ये मी उल्लेख केला होता की नव्वदीच्या गाण्यातली जी मजा आहे ना ती कान तृप्त करणारी आहे. आणि पुन्हा एकदा तुझ्या सुरांमुळे तू आमचे कान तृप्त केले, आमच्या श्रोत्यांचे कान तृप्त केलेस. मला पुन्हा पुढच्या काही तुझ्या सगळ्या प्रवासाबद्दल जाणून घ्यायचं आहे. पण आमच्या श्रोत्यांना मी आवर्जून सांगेन की आमच्या या सुप्रसिद्ध गायकाची तुम्हाला अजून कुठल्या पद्धतीची माहिती किंवा त्याच्या विषयी काही जाणून घ्यायचं असेल किंवा त्याच्याकडून काही ऐकायचं असेल तर आम्हाला तुम्ही संपर्क करू शकता 45 15 41 34, 45 15 41 35. आणि स्टडी कोड आहे 022, यावर तुम्ही संपर्क साधू शकता. आणि तुम्ही त्याचं सुंदर गीत पण ऐकू शकता जर तुमची फरमाईश असेल तर तो पूर्ण करेन नक्कीच. पण याची एंट्री कशी झाली या संपूर्ण चित्रनगरीत म्हणूया, या संपूर्ण चित्रपट सृष्टीत प्लेबॅक सिंगर म्हणून, ते जाणून घेणार आहोत. पण त्याआधी ऐकू एक सुंदर गीत.

0: गोल्ड, खरा सोना।
1: हाय नमस्कार, मी अभिज्ञा भावे, तुम्ही ऐकत आहात 100.1 मेगाहर्ट्झ FM गोल्ड, माझा आवडता चॅनल। मस्त मस्त गाणी आणि गप्पांची मेजवानी म्हणजे FM गोल्ड वाहिनी, ऐकत रहा आणि आनंद घेत रहा।
2: श्रोते हो, आज आपल्या भेटीला आलेला आहे सुप्रसिद्ध गायक प्रीतम बावडेकर आणि त्याच्याशी आज आपण युवा तरंग मध्ये गप्पा मारत आहोत। आपल्या युवांचे काही प्रश्न असतील तर आम्हाला नक्की विचारा, त्याचं उत्तर आपल्याला नक्की मिळेल। तर खऱ्या अर्थानं प्रीतम, तुझा प्रवास कसा सुरू झाला हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे, म्हणजे तुझं पहिलं मंचावरचं पाऊल आणि पहिलं वहिलं केलेलं सादरीकरण हे काय होतं हे आम्हाला प्लीज सांग।
3: येस, नक्कीच। पहिलं वहिलं सादरीकरण सांगायला म्हणजे माझ्या वडिलांनी माझ्यासाठी खास एक प्रीतम कुमार नावाचा नाईट ऑर्केस्ट्रा असा तेव्हा ओपन केला होता।
2: क्या बात आहे।
3: आणि त्याच्यामध्ये मला वडिलांनी गाण्याची संधी, हे म्हणजे पहिलं वहिलं माझं गाणं म्हणजे मडकं फुटलं मातीचं तयाला कोण सांजविलं।
2: मला दोन ओळी ऐकू शकाल का प्लीज? आमच्या श्रोत्यांना प्लीज प्लीज।

0: सांगत होते माझे आई बापाला, सांगत होते माझे आई बापाला, देऊ नको त्या डॉक्टरवाल्याला, देऊ नको त्या डॉक्टरवाल्याला, सारी सारी रात मेला सुया टोची तो, सारी सारी रात मेला सुया टोची तो. आणि तेव्हा म्हणजे बारीक पातळ आवाज असल्यामुळे हे गाणं म्हणजे बोलले की हे गाणं तू गाऊ शकतो.
1: पुढे काय झालं?
0: पुढे मग त्यानंतर बराच प्रवास, म्हणजे असे बरेच शो झाले.
1: शाळेतली काय आठवणी?
0: शाळेत, अरे शाळेमध्ये तर आमचा समूह गीत, म्हणजे आमचे राहुल गुरुजी म्हणून आहेत, त्याने आमचं एक हे देश देवा तुझी प्रार्थना हे गाणं बसवलं होतं समूह गीत. आणि ह्या आम्ही दुसरी तिसरी चौथी पाचवी पाची वर्ष सलग पहिला नंबर राज्यस्तरीय मारलेला आहे या गाण्यावर. अख्खं म्हणजे समूह गीत सगळं. आणि शाळेतल्या गोष्टी तर खूप भारी आहेत. शाळेमध्ये जास्त शिक्षणाची थोडीशी म्हणजे आवड कमी होती, गाण्यामध्ये जास्त आवड होती.
1: पण हे ना बऱ्याच प्रामुख्याने दिसत, कलाकाराची जी कला असते ना त्याच्याकडे जास्त कल असतो.
0: हा येस, शिक्षक थोडासा कमी असतो येस.
1: पण मला वाटतं की असे बरेच मोठमोठे कलाकार आहेत जे डॉक्टर्स आहेत.
0: नाही नाही, बरोबर, ही गोष्ट बरोबर.
1: त्यामुळे त्यांच्याही त्या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करून चालणार नाही. अभ्यास महत्वाचाच आहे असं नाही. प्रीतमचं म्हणणं असे की त्याचा लक्ष कल कमी होता, पण त्याने शिक्षण पूर्ण केलं मेहनतीने जिद्दीने. हे सुद्धा येणारे नवोदित जे गायक कलाकार आहेत त्यांच्यासाठी मोठी गोष्ट आहे. बरोबर
0: बरोबर.
1: पुढे काय सांगशील तुझ्या? आम्हाला प्रवासाबद्दल कळलं, शाळेच्या आठवणींबद्दल कळलं. तू रियाज कसा करायचा, किंवा तुझा रियाज आजही कसा होतो, त्याविषयी काय सांगशील? किंवा गळा टिकवण्यासाठी काय पथ्य वगैरे असतात का, ह्या सगळ्या गोष्टींना एकत्रित करून ह्या प्रश्नाचं उत्तर काय देशील?
0: ओके ओके. रियाज तर सकाळी उठून खूप छान असं म्हणजे फ्रेश आंघोळ वगैरे करून आम्ही सोबत माझ्या मुली.
1: अच्छा.
0: हा आम्ही सुंदर असा रियाज करतो, म्हणजे आपला अलंकार वगैरे असेल किंवा राग वगैरे असेल. माझ्यासोबत माझी मुलगी पण गाते. आता डेली आम्ही करतो हे, नेहमी घरी करतो. त्या आधी देखील पण जेव्हा मी आधी म्हणजे लग्ना अगोदरची गोष्ट, तेव्हा देखील रियाज हा नियमित असायचा माझा. सकाळचा असायचा, संध्याकाळचा असायचा, नियमित अर्धा तास एक तास असं नियमित रियाज तर होताच. आणि शिक्षण आणि गाणं हे तर आहेच, पण या गोष्टी ज्या टिकवत्या आल्या त्या म्हणजे माझे मामा, त्यानंतर म्हणजे जो प्रवास आहे नंतरचा प्रवास, त्यांनी ह्या टिकून ठेवल्या. म्हणून मामाचे माझे धन्यवाद की त्यांनी ह्या गोष्टी माझ्याकडून करून घेतल्यात. त्यामुळे माझं गाणं आणखी जास्त हा येस बरोबर
1: बरोबर. मग मला त्याच अनुषंगाने विचारायचं आहे की मग या सगळ्या प्रवासामध्ये मामांची साथ होती, वडिलांनी साथ अर्ध्यावर आपण म्हणूया सोडली, तुम्हाला सगळ्यांना सगळ्या अर्थानं त्यांचा एक सहारा जो होता तो नंतर आपल्याला कमी मिळाला किंवा त्यांचा सहवास कमी मिळाला. पण या सगळ्यामध्ये एक मुलगा म्हणून घराची जबाबदारी पण सांभाळत होतास, तर ती कशा पद्धतीने सांभाळत आणि कला कशी जपवतास हे आम्हाला ऐकायचंय.
0: येस, चांगला प्रश्न आहे. मुळात मी नाईट कॉलेजला जायचो.
1: बरं.
0: आणि डेला जॉब करायचो.
1: अरे बाप.
0: आणि त्यातूनच गाणं शिकायचो.
1: बरं.
0: हे असं कमीत कमीत 2011 पासनं 2015 पर्यंत चालू होतं. म्हणजे नाईट कॉलेज, डेला जॉब. आणि जॉबला मी इथे CST होतो, स्टँडर्ड चार्टर्ड बँक आहे, बॅक ऑफिसला होतो जॉबला. ते सगळं करून मी गाणं करायचो, शिक्षण पूर्ण केलं.
1: किती महत्वाचं आहे बघा, म्हणजे प्रीतम या सगळ्या गोष्टीतून हे सांगण्याचा उद्देश आहे त्याचा की आपल्याला आपली घरची परिस्थिती जर सांभाळायची असेल तर कला ही महत्वाची आहेच, पण कलेसोबत आपल्याला एक उदरनिर्वाहासाठी एक दुसरा पर्याय निवडणे तेवढंच महत्वाचं आहे जर आपली परिस्थिती बेताची असेल तर. बरोबर प्रीतम?
0: बरोबर.
1: पुढे काय सांगशील?
0: अगदी बरोबर.
1: पुढे कसं मग तो प्रवास झाला?
0: पुढचा प्रवास जॉब झालं, सगळं झालं आणि मग असेच बरे कार्यक्रम चालू झाले मुंबईमध्ये. मामांच्या याच्यामुळे मला कार्यक्रम मिळत गेले, मी कॉन्टॅक्ट्स वाढवत गेलो आणि अचानक एका मुलीशी ओळख झाली, म्हणजे माझी पत्नी प्राची बावडेकर.
1: बरं.
0: आणि ती पण एक गायिका आहे, सुंदर गाते, माझ्यापेक्षा पण खूप सुंदर गाते, गाण्याचं ज्ञान आहे. अरुणा चौधरी यांच्याकडे त्या शिकलेल्या आहेत. सो आमचा एका कार्यक्रमामध्ये ओळख झाली, दोघांनी एकमेकांना
1: सूर जुळले.
0: येस. गाण्याचे प्रेमाचे.

पण याच प्रवासासाठी खरंच आहे, म्हणजे मुंबई लोकल ही फार महत्वाची आपल्या कलाकारांसाठी, आपल्या प्रत्येक मुंबईकरांसाठी. आणि त्या प्रवासात मला वाटतं प्रत्येक कलाकार शिकत असतो, धडपडत असतो, आणि तो प्रवास शिकवतो जगण्याचं महत्व. आणि याच लोकलसाठी एक सुंदर गीत ऐकूया आणि पुन्हा पुढच्या प्रश्नांकडे वळूया.

0: दाद तुम्हा श्रोत्यांची, साथीला मस्त गाणी, घराघरात आपली लाडकी, मुंबई आकाशवाणी। नमस्कार मंडळी, मी संकर्षण कराडे, तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी। ऐकत रहा, आनंद घेत रहा।
1: नमस्कार श्रोते हो, आज आपण युवा तरंग मध्ये गप्पा मारतो आहोत आपल्या सुप्रसिद्ध गायकाशी, प्रीतम बावडेकर याच्याशी। तर प्रीतम, मला ऐकायचंय की हा सगळा प्रवास तू तर आम्हाला सांगितलास, तुझ्या बालपणापासून ते तुझ्या तरुणाच्या पूर्ण तरुणाईपर्यंत, पण आता मला जाणून घ्यायचंय तुझा हा प्रवास सारे गम प या रियालिटी शो पर्यंत कसा येऊन ठेपला, किंवा तो प्रवास कसा तुला

0: तिथपर्यंत कसा तू पोचलास या प्रवासापर्यंत हे आम्हाला जाणून घ्यायचं.
1: येस नक्कीच. बरेच ऑडिशन अगोदर मतलब म्हणजे म्हणता येईल एक्स फॅक्टर म्हणून ऐकलं असशील कदाचित.
0: येस येस.
1: हां त्याच्यामध्ये ऑडिशन दिलं. झी मराठी या आधी पण दिलं पण तेव्हा माझं सिलेक्शन झालं नव्हतं.
0: ओके.
1: गौरव महाराष्ट्राचं होतं त्याच्यामध्ये मी एक राऊंडपर्यंत फक्त होतो. ते 2014 2018 ही संधी आली आणि ऑडिशन लागलं. मला कळालं हे ही गोष्ट आणि मी ऑडिशनला गेलो.
0: ओके.
1: मुंबईला ऑडिशन होतं. फर्स्ट राऊंड पास, सेकंड राऊंड पास, थर्ड राऊंडसाठी माझं सिलेक्शन झालेलं नाही.
0: ओके.
1: आणि मी निराश होऊन मग घरी गेलो.
0: बरं.
1: घरी गेल्यानंतर मिसेसला पण मी आधी म्हणालेलो होतो की तू करतेस तर, तर ती म्हणाली मला नाही जमणार कारण मुलगी छोटी होती माझी.
0: ओके.
1: ओवी म्हणून छोटी होती. सो त्यानंतर घरी गेलो आणि मग निराश होऊन बसलेलो असंच. तर मग माहीत नाही बसलो. माझी मिसेस मला म्हणाली की मला पण जायचं आहे, मला ऑडिशन द्यायचं आहे. मी म्हटलं आता कसं देणार, ऑडिशन मुंबईमधलं संपलं, आता कसं करणार.
0: बरोबर.
1: तर मग बघितलं तर कोल्हापूरला ऑडिशन होतं.
0: अरे बाप.
1: हां. तर आणि 2 दिवस फक्त आमच्याकडे होते. मी म्हटलं काय करायचं. मी म्हटलं ठीक आहे चल म्हणते तर करूया. नंतर असं नको व्हायला की बाबा स्वतः गेला मला नाही करू दिलं असं व्हायला नको म्हणून मी म्हटलं चल आपण करूया. मग त्या ऑडिशनच्या दिवशी आम्ही कोल्हापूरला सकाळी पोहोचलो छोटीला घेऊन. माझे मोठे बंधू प्रल्हाद हे देखील आमच्यासोबत होते लहान मुलीला घेण्यासाठी.
0: बरं.
1: तिकडून गावावरनं आले होते. तर मग ऑडिशन झाली तिथे. फर्स्ट राऊंड सोबत आम्ही दोघांनी पास केला. सेकंड राऊंड पण पास झाला आणि थर्ड राऊंडला आम्ही होतो चालू होतो. आणि तिला पाठीमागे कधी आणून ठेवलं मला माहीत नव्हतं. मी एक गझल गायली तिथे आणि ते ऐकून तिला असं भावूक झालं. ती रडली.
0: बरं.
1: आणि तिला मग स्टेजवर घेण्यात आलं. मग तिथून त्यानंतर ते असं म्हणाले की तिसरा माझा झालेला, तिचं एक गाणं बाकी होतं. ते म्हणाले तुम्ही दोघांनी सोबत एखादं गाणं गा.
0: बरं.
1: त्यानंतर आम्ही तिथे परीक्षक रवी जाधव, बेला शेंडे आणि स्वानंद किरकिरे सर मोठा. हा येस. तिथे आम्ही नमस्कार घ्यावा अहो बुद्ध देवा हे गाणं दोघांनी सोबत गायलं आणि त्या गाण्यानंतर आमचं सिलेक्शन झालं पुढच्या बोगी राऊंडसाठी मुंबईमध्ये.
0: अरे वा.
1: त्यानंतर मुंबईमध्ये आलो. मुंबईची लास्ट जी ऑडिशन असते त्या ऑडिशनमध्ये माझ्या मिसेजचं सिलेक्शन झालं नाही.
0: बरं.
1: आणि माझं सिलेक्शन झालं पण ह्याची नंबर सांगतात म्हणजे कोणकोण सिलेक्शन शेवटचा राऊंड जेव्हा होतो त्यानंतर नंबर सांगत जातात. म्हणजे आज आता 224 मुंबई असं असं सांगत जातात आणि असे बरेच नंबर सांगवते. आणि मोस्टली 25 कंटेस्टंट झालेले. नाही म्हटलं आता काय माझा नंबर लागत नाही पण शेवटचं नाव माझं घेतलं. हां. आणि इतका आनंद झाला मला त्या दिवशी की बापरे आई शपथ म्हणजे माझं सिलेक्शन झालं. मग एवढ्या वर्षाचं
0: सार्थक.
1: येस येस.
0: म्हणतो ना आपण सार्थक झालं तसं झाला तो क्षण.
1: येस. पण ही गोष्ट माझ्या मिसेसमुळे झाली. तिने जर हट्ट केला नसता की बाबा मला ऑडिशन द्यायचंय तर ती गोष्ट झाली नसती.
0: म्हणजे हे वाक्य खूप खरं आहे जे परंपरेने आपण म्हणत असतो की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे
1: स्त्रीचा येस
0: हात असतो. येस येस. कायम तुझ्या पत्नीचा तसाच राहावा हीच आमच्याकडून सदिच्छा. पुढचा प्रश्न माझा पुढच्या वळणावर असा आहे की कधी असं वाटलंय का की एखादा काळ असा होता की जेव्हा काम मिळत नव्हतं किंवा ब्रेक मिळाला नव्हता तेव्हा स्वतःला कसं सावरलंस, काय सिच्युएशन होती तेव्हा एक कलाकार म्हणून?
1: येस. खूप हलाकीचे दिवस असतात ते जेव्हा काम मिळत नाही तेव्हा. तेव्हा म्हणजे आम्ही सोबतच होतो मी माझी मिसेस. तेव्हा मी दिव्याला राहिला होतो आणि आम्ही भाड्याने राहायचो. सो काम नसलं की उदरनिर्वाह चालणार कसा.
0: बरोबर.

0: मग काही असेल, मी आमची परिस्थिती तेव्हा इतकी बेताची होती, दोघं जेव्हा आम्ही होतो तेव्हा, जेव्हा आम्ही नवीन संसार करत होतो, कारण आम्हाला काही ज्ञातच नव्हतं. माझं लग्न आम्ही 24 वर्षाचं असतं होतं तेव्हा लग्न झालं. हां, त्यामुळे एवढं ज्ञात नव्हतो आम्ही दोघं पण. आणि मग थोडं काम नसल्यामुळे थोडंसं बेताची परिस्थिती पण निर्माण होत होती, म्हणजे अन्न बाकीच्या गोष्टी
1: सगळ्याच.
0: हां, येस,
1: सगळ्याच गोष्टी,
0: येस, त्या त्यासाठी बरंच
1: स्ट्रगल करावं,
0: हां, स्ट्रगल करावं लागलं. पण पुढे असं डेव्हलप करत गेलो स्वतःला, दोघांनी पण आम्ही, आणि मग आता त्या गोष्टीची कमतरता नाही.
1: मग अशी तू एक उल्लेख केलास की कोल्हापूरला तुझी ऑडिशन झाली,
0: येस,
1: म्हणजे साक्षात तुझ्या पत्नीच्या रूपात तुला अंबाबाई पावली,
0: येस, खरंच खरंच,
1: येस, येस. सुंदर गीत ऐकूया आणि पुढचे प्रश्न आपण पुढील वळणावर विचारूया.

0: तर आज आपल्या भेटीला युवा तरंग या कार्यक्रमात आलेला आहे सुप्रसिद्ध गायक प्रीतम बावडेकर. आपण त्याच्याशी गप्पा मारत आहोत. प्रीतम, मला सांग, आजकाल नवीन ट्रेंड सुरू झालेला आहे. खरं तर ट्रेंड तो चांगल्या उद्देशाने सुरू झालेला आहे. आपली लोककला, आपली परंपरा जपण्याची, संस्कृती जपण्याची जी परंपरा सुरू पुन्हा एकदा झालेली आहे, तर तशा पद्धतीचे एक नवनवीन कार्यक्रम प्रत्येक ठिकाणी बघायला मिळतात. तर तू जे नवीन कार्यक्रम करत आहेस, भजन फ्युजन आणि फोक मॅशअप, तर याविषयी आम्हाला जरा सविस्तर सांगशील का?
1: नक्कीच नक्कीच. भजन फ्युजन म्हटलं तर म्हणजे सुरुवातीला नाव भजन आणि नंतर त्याच्यामध्ये फ्युजन. जुनं ते सुनं, आम्ही जुनं घेऊनच जे नवीन पिढीला पण आवडेल आणि जे जुन्या लोकांना पण आवडेल अशी गाणी जुनीच, फक्त त्याचा बाज थोडासा नवीनमध्ये करून ही गाणी आम्ही लोकांपर्यंत सादर करतो. आणि ह्या सादर करण्याचं पूर्ण श्रेय म्हणजे वन म्युझिक हाऊस हे एक प्रोडक्शन आहे, ज्याचे आदित्य कावले आणि रोहित सरनोबत हे मेन आहेत. आणि सोबत फोक मॅशक म्हणून हे कार्यक्रम, त्याच्यामध्ये गोंधळ, परत अशी बरीच म्हणजे भारूड माणसा म्हणजे लोककला जपण्याचं काम त्याच्यामध्ये फोक मॅशकमध्ये केलं जातं. बरीच गाणी म्हणजे गोंधळ असेल, जा त्यात भावगीतं असतील, भक्तिगीतं असतील, अशी बरीच गाणी त्याच्यामध्ये, पण मॅशअपमध्ये सगळी म्हणजे जे नवीन पिढीला आवडेल आणि जुन्या पिढीला पण आवडेल अशी या कार्यक्रमाचा संदर्भ आहे. आणि बरीच नवीन गीतं आता माझी येणार आहेत आपल्या सर्वांच्या भेटीला. आता येस येस येस येस येस
0: येस
1: गणपती बाप्पाचं गाणं उद्या रिलीज होईल, मोरिया रे बाप्पा मोरिया रे असं म्हणून एक गाणं आहे, जे महाराष्ट्र यूट्यूब चॅनल आहे, ज्याचे आमिया दादा म्हणून आहेत खापरे, त्यांचं चॅनल आहे. आणि एक सर्वांचा लाडका तेजोकाया, तेजोकायाचा राजा, त्याचं पण मी टायटल सॉन्ग आता गायलं आहे. येस येस येस हां येस. आणखी एक आहे जे दहीहंडीचं गाणं मी नुकतंच गायलं आहे, जे माझ्या चॅनलला आहे. हां, सो खूप सुंदर सुंदर असे प्रोजेक्ट पण आम्ही आपल्यासमोर घेऊन येणार आहे. हां, तर ते आपल्याला नक्कीच आवडतील. आपल्या सर्वांचं प्रेम हे कायम आमच्या सोबत राहू देत अशीच आणि अशीच प्रगती करत राहीन तुमच्या आशीर्वादाने सर्वांच्या.
0: अगदीच प्रीतम, सरते शेवटी मी आता आपल्याला निरोप घ्यावा लागेल या कार्यक्रमातून, पण मला एक शेवटचा प्रश्न असा राहून विचारतोय, तो असा की या इंडस्ट्रीत टिकून राहण्यासाठी नवोदित गायकांसाठी एक मोलाचा काय संदेश देशील किंवा काय मोलाचा एक तू तुझ्याकडून सल्ला देशील?
1: येस, मेहनत, गाण्यावर प्रेम, गाणं शिकणं. जोवर शिकत नाही तोवर आपण प्लॅटफॉर्म घ्यायचा नाही, पण मेहनत घेतलीच पाहिजे प्रत्येकानं. एकतर शिक्षण पूर्ण केलं पाहिजे, गाण्याचं पण शिक्षण पूर्ण केलं पाहिजे. आणि एका याचं बोलतात की लक्ष केंद्रित एकाच गोष्टीवर आहे.

0: पाहिजे. मेहनत ही मेन गरजेची आहे,
1: बरोबर,
0: त्याशिवाय काहीच होऊ शकत नाही.
1: अर्थात मेहनत आणि त्यानंतर मिळणारं फळ हे तेवढंच महत्वाचं असतं.
0: येस.
1: आणि प्रामाणिकपणे काम करणं ही तेवढंच महत्वाचं असतं.
0: बरोबर आहे,
1: करत आलेलं आहेस आणि त्याच्यामुळेच आजवर तू इंडस्ट्रीमध्ये टिकून आहेस. तर आता वेळ झाली आहे आपल्याला टाटा बाय बाय करायची, अर्थात आपल्या प्रीतमला. प्रीतम, तू या कार्यक्रमात सहभागी झालास आणि आज आमच्या स्टुडिओत आलास, त्याबद्दल तुझे मनपूर्वक आभार. आणि आपल्या श्रोत्यांकडूनही तुझं मनापासून, आपण बरेच श्रोते जोडले गेले होते ज्यांनी तुझ्यासाठी अनेक शुभेच्छा दिलेल्या आहेत. सुनील कडव हे दादरमधून त्यांनी आपल्याला संपर्क साधला होता. शास्त्रीय संगीत हे त्यांनी केलेलं आहे, त्याही बाबतीत त्यांनी सांगितलं, नमूद केलं. वर्लीवरून प्रज्ञा वनारसे यांनीही आपल्याला संपर्क साधला होता. असे अनेक श्रोते जोडले गेले, त्यामुळेच या कार्यक्रमाची शोभा वाढली आणि तू इथे आलास. त्यामुळे खरंच आज युवा तरंग हा कार्यक्रम खूप छान झाला मला वाटतं. तुझ्या या संपूर्ण प्रवासाबद्दल आम्हाला माहिती मिळाली, तुझ्या या संपूर्ण प्रवासामुळे आम्हाला स्फूर्ती मिळाली. येणाऱ्या संपूर्ण नवोदित कलाकारांना असाच उभारी मिळू दे तुझ्या कार्यक्रमातून, तुझ्या गाण्यातून. आणि जाता जाता तुझी आवडती एखादी गझल म्हणूया, एखादं गाणं म्हणूया, आम्हाला ऐकायला आवडेल आणि आपण या कार्यक्रमाचा निरोप घेऊया.
0: येस, नक्कीच नक्कीच. मी येस, ज्या गोष्टी जिथून सुरुवात झाली तिथून एंड, म्हणजे ज्या महामानवामुळे माणसं जगणं आहे, ज्यांची माझी सुरुवात झाली ते एक गाणं छोटंसं आपल्यासमोर सादर करतो. भीमा तुझ्या मताचे जर

0: वाचे जर पाच लोक असते।
1: क्या बात आहे, क्या बात आहे। मला वाटतं हा खऱ्या अर्थानं शेवट म्हणूया नको, ही सुरुवात आहे तुझ्या पूर्ण संपूर्ण प्रवासाची, आणि ही अशीच सुरुवात तुझी, बहरत राहो, फुलत राहो। अनेक शुभेच्छा देतो आणि इथेच निरोप घेतो। धन्यवाद
0: धन्यवाद, थँक्यू।

0: एफएम गोल्ड खरा सोना।
1: नमस्कार श्रोते हो, आज आपण खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा एक नवीन दिवस साजरा करत आहोत आजच्या या रंजक सफरमध्ये। खऱ्या अर्थानं आजच्या दिवसाला आपण अभियंता दिवस साजरा करत आहोत आणि या दिवसाची सुरुवात सुंदररित्या आपण करणार आहोत। पण ऐकूया।
2: नमस्कार, मी भाग्यश्री ठिपसे। बुद्धिबळ हा खेळ जितका प्रिय आहे तितकीच जुनी मराठी गाणी ऐकणं हा एक वेगळाच आनंद आहे। त्यासाठी ऐकत राहा आकाशवाणी मुंबईचे FM गोल्ड वाहिनी।
1: नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात 100.1 MHz वर FM गोल्ड वाहिनी आणि त्याचबरोबर आज आपण अभियंता दिवस साजरा करत आहोत। आणि तो साजरा करताना आपल्याला आज खऱ्या अर्थानं माहिती देण्यासाठी किंवा त्यावर चर्चा करण्यासाठी तज्ज्ञ आपल्याकडे आज आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। तर आपण आधी त्यांना लाईनवर घेऊया। नमस्कार सर।
3: नमस्कार। नमस्कार।
1: नमस्कार, आपलं मनापासून स्वागत आहे आजच्या या कार्यक्रमात। अभियंता दिवस आपण साजरा करत आहोत आणि या दिवसानिमित्त आज आपल्याला मनपूर्वक शुभेच्छाही देतो। डॉक्टर मकरंद कुलकर्णी सर आपल्याला जोडले गेलेले आहेत आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं। आणि सरांच्या बद्दल सांगायचं असेल तर त्यांचा परिचय थोडक्यात सांगतो। जॉईंट असोसिएट डीन ऑफ रिसोर्स अँड इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंट आणि त्याचबरोबर सोमय्या कॉलेज मध्ये ते खऱ्या अर्थानं प्रोफेसर आहेत। आणि यासाठी त्यांचं मनपूर्वक स्वागत करूया आजच्या या कार्यक्रमात। सर, वेळ न दवडता पहिला प्रश्न मी विचारेन की अभियंता दिन हा का साजरा केला जातो आणि त्याविषयी तुम्ही काय सांगाल?
3: सर्व श्रोत्यांना सर्वप्रथम नमस्कार। मी तेजसोमय्या स्कूल ऑफ इंजिनिअरिंग मध्ये असोसिएट प्रोफेसर आणि जॉईंट असोसिएट डीन रिसोर्सेस अँड इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये मी काम करत आहे। अभियंता दिन म्हणजे इंजिनियर्स डे आपण जे म्हणतो, तर भारतामधले जे महान इंजिनियर होऊन गेले आहेत तर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त 15 सप्टेंबर रोजी आपण अभियंता दिन साजरा करत असतो।
1: बरं,
3: त्यांनी पुण्यामध्ये सीओईपी कॉलेजमधून त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी घेतली आणि त्यांचं कार्य इतकं मोलाचं होतं की त्यांनी हैदराबादमध्ये ज्या दोन नद्या होत्या, मुसी आणि इसी नावाच्या दोन नद्या, त्या पावसाळ्यामध्ये भयंकर त्या हैदराबादमध्ये पूर येत असे, त्यांनी या दोन नद्यांवरती धरण बांधून विश्वेश्वरय्या यांनी खऱ्या अर्थाने हैदराबादला या पूरमुक्त केलेलं आहे। आणि त्यांच्याही त्यांचं जे हे कार्य जे झालं त्यामधून एक खरंच प्रेरणा अशी मिळते की आपण आपल्या ज्ञानाचा उपयोग नुसता पुस्तकापुरता मर्यादित न ठेवता त्याला समाजाभिमुख आणि समाजाच्या विकासासाठी जर आपण करू शकलो तर त्या खऱ्या तर त्या इंजिनियरची खरी आवश्यकता या समाजाला होते। आणि म्हणूनच आम्ही आमच्या महाविद्यालयामध्ये आमच्या इंजिनिअरिंगच्या क्युरिक्युलममध्ये प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग म्हणजे वेगवेगळे छोटे का होईना मिनी प्रोजेक्ट का असेना, पण या छोटे छोट्या प्रोजेक्ट मधून फर्स्ट इयर ऑफ इंजिनिअरिंग पासून मुलं शिक्षण घेत आहेत। पहिल्या वर्षापासून ते शेवटच्या वर्षापर्यंत वेगवेगळे प्रोजेक्ट हँडसॉन प्रोजेक्ट मुलं हाताळतात आणि त्यामुळे मुलं प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग या एका वेगळ्या अप्रोचमध्ये ते शिकतात। आणि हीच प्रेरणा मला विश्वेश्वरय्या यांच्या कार्यातून नेहमी मिळत असते।
1: बरं, पण मग हा सर दिवस किंवा हा अभियंता दिन आपण कशा प्रकारे साजरा करताय हे आम्हाला जाणून घ्यायचंय।
3: अभियंता दिन आम्ही आमच्या कॉलेजमध्ये साजरा करतो। आमचे जे स्टुडंट काउन्सिल्स आहेत त्यामध्ये ती मुलं आमच्या आम्ही प्रोफेसर लोकांसाठी आमच्यासाठी एक छोटा कार्यक्रम आयोजित करतात। त्याचबरोबर आम्ही काही वर्कशॉप कंडक्ट करतो। जे काही आमचे प्रोजेक्ट तयार झालेले असतात त्या वर्कशॉप्समध्ये त्याचं आम्ही प्रोजेक्ट एक्झिबिशन म्हणजे त्या प्रोजेक्टचं प्रदर्शन जे असतं ते इतर स्टुडंट्ससाठी, सो दॅट स्टुडंट्स विल गेट इन्स्पिरेशन फ्रॉम दॅट। आणि वेगवेगळे जे अल्युमनाय आमचे जे आहेत ते सुद्धा त्यांना मेंटरशिप देत असतात। आणि अशा पद्धतीने आम्ही हा अभियांत्रिकी दिवस आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये युनिव्हर्सिटीमध्ये साजरा करतो।
1: खूप खूप सुंदर सर। आणि मला वाटतं की हा दिवस प्रत्येकाचा तेवढाच अभिमानाचा दिवस आहे, तेवढाच आनंदाचा दिवस आहे आणि तुम्हालाही तेवढाच स्फूर्तीदायी ठरत असेल याच्याबद्दल शंकाच नाही। पण यालाच जोडून एक प्रश्न आहे की तुम्ही अभियांत्रिकी क्षेत्रच का निवडलं, यामागची तुमची खरी प्रेरणा काय होती?
3: खरं सांगायचं तर 1990 आणि 2000 या दशकाच्या कालावधीमध्ये जर आपण सगळ्यांनी जर पाहिलं तर आकाशवाणी, टेलिव्हिजन, टेलिफोन यामध्ये ना खूप टेक्नॉलॉजिकल चेंजेस होत गेलेले होते. आणि मला म्हणजे व्यक्तिशः मला नेहमी असा प्रश्न पडायचा की हे टेलिफोन कसे ऑपरेट होतात, माझा आवाज इथून त्या ठिकाणी जातो कसा, त्यांचा मला आवाज येतो कसा. टेलिव्हिजनमध्ये परदेशात चाललेली क्रिकेटची मॅच मी इथे लाईव्ह कशी बघू शकतो, अशा प्रकारचे वेगवेगळे टेलिकम्युनिकेशन रिलेटेड क्वेश्चन मला नेहमी सतावत असायचे. आणि नेहमी मला वाटायचं की आपण हे समजून घेतलं पाहिजे, या मागची टेक्नॉलॉजी आपण समजून घेतली पाहिजे. आणि म्हणून मी या इंजिनिअरिंगच्या क्षेत्रामध्ये शिक्षणासाठी सुरुवात केली, मग बीटेक कम्प्लीट केलं, एमटेक केलं आणि आता पीएचडी सुद्धा विजेटीआय मधून कम्प्लीट केली. तर त्यामुळे एखादी समस्या जी समाजाला भेडसावत असते की ती समस्या घेऊन, तो एक प्रॉब्लेम स्टेटमेंट घेऊन आपण त्याला टेक्नॉलॉजिकल सोल्युशन कसं देता येईल याच्यावरती आपण उपाय शोधतो आणि त्याचा प्रोटोटाईप बनवून खरोखर आपण ती टेक्नॉलॉजी आपण जेव्हा मार्केटमध्ये कमर्शियलाइज करू शकलो तर ती खरोखरच तरच आपल्याला त्या अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये उतरण्याचं समाधान मिळतं. आणि हीच प्रेरणा घेऊन मी हे क्षेत्र निवडलं.
1: अरे वा, खूप सुंदर. म्हणजे जी प्रेरणा मिळाली आहे ती फार महत्वाची आहे आणि काय म्हणतात, कुतूहलातून मिळणारी प्रेरणा ही नक्कीच एवढी महत्वाची असते, नाही का सर?
3: होय होय होय.
1: याला जोडून एक पुढचा प्रश्न की तुमचा आतापर्यंतच्या कारकिर्दीतील सर्वात आव्हानात्मक आणि

0: समाधान देणारा प्रोजेक्ट कोणता होता?
1: अगदी अगदी छान. ऍक्च्युली मुलांबरोबर जेव्हा विद्यार्थ्यांबरोबर मी काम करतो माझ्या इंजिनिअरिंग स्टुडंट सोबत, तेव्हा मी तर मी सगळ्यात जास्त माझं एन्जॉयमेंट माझ्या क्लासरूम मध्ये असतं. म्हणजे मी ते शिकवताना, टेक्नॉलॉजिकल प्रोजेक्ट हाताळताना, त्यांना मेंटरशिप करताना मी खूप एन्जॉय करतो. आता एक छोटासा मी एक वर्कशॉप आम्ही कंडक्ट केला होता, मी आणि आमच्या एक माझ्या एक सोबत सहकारी आहेत आम्ही. तो 3 महिन्याचा प्रोग्राम होता, वर्कशॉप कम इंटर्नशिप असा आमचा एक प्रोजेक्ट होता. त्यामध्ये पहिले 15 दिवस वी हॅव कंडक्टेड थिअरी लेक्चर्स आणि प्रॅक्टिकल सेशन्स ऑन IoT ऑटोमेशन अँड रोबोटिक्स, यावरती आम्ही तो वर्कशॉप कंडक्ट केला. ड्युरिंग दिस 15 डेज ऑफ वर्कशॉप आम्ही त्यांच्यासोबत एक इंडस्ट्रीयल व्हिजिट सुद्धा घडवून आणली, सो दॅट इंडस्ट्रीमध्ये आज काय चालू आहे आणि इंडस्ट्रीमध्ये काय रिक्वायरमेंट आहे त्याबद्दल मुलांना माहिती होईल. अँड नॉट ओनली दिस, पण आम्ही त्या मुलांना आमचे जे अल्युमनाय जे आहेत, जे ऑलरेडी चांगल्या मोठमोठ्या कंपनींमध्ये प्लेस झालेले आहेत, तर त्यांना आम्ही त्यामधल्या 2 अल्युमनायला आम्ही बोलावलं. आमचे जे पासआउट विद्यार्थी आहेत त्यांच्या 2 विद्यार्थ्यांना बोलावून त्यांच्याकडून आम्ही 1-2 सेशन मुलांचे सेशन कंडक्ट केले, सो दॅट ती मुलं सध्या काय काम करतायत, कोणत्या लाईव्ह प्रोजेक्टवरती काम करतायत. त्यानंतर मुलं ह्याच्यातून शिकली की प्रॉब्लेम स्टेटमेंट काय आहे, कुठली समस्या सध्या बज आहे, म्हणजे कुठली समस्या सध्या सतावत आहे किंवा कुठली समस्या इम्पॉर्टंट आहे जी आपण ऍड्रेस करायला पाहिजे. त्यामध्ये त्या मुलांनी मग त्यांना प्रॉब्लेम स्टेटमेंट कळल्यावर त्यांनी काम सुरू केलं. वेगवेगळे जे IoT रिलेटेड इंटरनेट ऑफ थिंग्सचे कंपोनेंट्स आहेत, किंवा त्याच्यामध्ये आरडिनो असेल, ESP32 असेल, वेगवेगळे मायक्रो कंट्रोलर असतील, सर्किट डिझाईन करून ते डेव्हलप केलं. त्यांनी PCB मेकिंग केलं आणि एक छोटे प्रोजेक्ट त्यांनी प्रोटोटाईपच्या माध्यमातून तयार केले. आम्ही काय केलं, त्यानंतर त्यांचे प्रोजेक्टचं एक्झिबिशन भरवलं, सो दॅट इतर मुलं सुद्धा इन्स्पायर होतील. असे आमचे 6 वेगवेगळे ग्रुप्स होते आणि या ग्रुप्सची आम्ही रचना अशी केली होती की जेणेकरून तिथे फक्त इलेक्ट्रॉनिक्स नाही तर इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकॉम, कम्प्युटर, IT, मेकॅनिकल या प्रकारचे 5 वेगवेगळ्या मल्टीडिसिप्लिनरी स्टुडंट्स असतील आणि त्या प्रकारे तो प्रोजेक्ट ऍक्च्युअल प्रोजेक्ट तयार होईल. म्हणजे प्रोटोटाईप, मिनी प्रोजेक्ट म्हणा, प्रोटोटाईप म्हणा त्या पद्धतीचा. आणि मग तो प्रोजेक्ट त्यांनी एक्झिबिशन मध्ये दाखवला. आम्ही इथेच थांबलो नाही तर आम्ही या मुलांना हाऊ टू राईट अ टेक्निकल पेपर बेस्ड ऑन दिस प्रोजेक्ट, ते सुद्धा आम्ही त्याचे 2 वेगळे सेशन आमच्या कॉलेजमधले जे 2 नामांकित प्रोफेसर आहेत त्यांच्या करवी आम्ही कंडक्ट केले. नॉट ओनली दिस, आम्ही त्यांचे पेपर जे 6 पैकी 4 ग्रुपने पेपर लिहिले, 2 ग्रुपने पेपर नाही लिहिले, काही हरकत नाही. त्या 4 ग्रुपचे पेपर आम्ही इंटरनॅशनल कॉन्फरन्स जी आमच्याच कॉलेजमध्ये आम्ही अरेंज केली होती, त्याचा मी स्वतः जॉईंट सेक्रेटरी होतो, इंटरनॅशनल कॉन्फरन्स इन एनर्जी, हेल्थकेअर अँड ऍग्रिकल्चर, जे आज अतिशय महत्वाचे SDG आहेत, जे आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स ज्याला आपण म्हणतो, जे भारताच्या समोर जी आव्हानं आहेत, तर यावरती आधारित आम्ही हे जे इंटरनॅशनल कॉन्फरन्स आम्ही कंडक्ट केली. त्यामध्ये या 4 पेपरपैकी 3 पेपर सिलेक्ट झाले आणि 3 ग्रुपने हे पेपर त्यांचे प्रेझेंट केले ज्युरी समोर. नॉट ओनली दिस, त्याच्यानंतरचा एक जो ग्रुप आहे त्यांना आम्ही सांगितलं की तुम्ही पुढच्या कॉपीराईटसाठी किंवा पेटंटसाठी अप्लाय करा. आणि अक्षरशः तुम्हाला म्हणजे मला एवढं छान त्यामध्ये समाधान वाटतं बोलायला सुद्धा की त्यांनी त्यांच्या प्रोजेक्टवरती 3 डिझाईन पेटंट UK पेटंट फाईल केले आणि आज ते पब्लिश आहेत.
0: वाव,
1: म्हणजे ही जी प्रोसेस आहे ही मला खूप समाधान देऊन गेली. नॉट ओनली दिस, आम्ही या पूर्ण जो आम्ही कार्यक्रम केला याच्यावरती आम्ही एक पेपर तयार केला, म्हणजे मी आणि आमचे सहकारी, की आम्ही या वर्कशॉपमध्ये वर्कशॉप कसा कंडक्ट केला आणि त्याचे आउटकम काय आहेत याच्यावरती आम्ही एक पेपर केला. आणि तो पेपर आज आमचा जीत नावाची जर्नल आहे, ज्याला आपण जर्नल ऑन इंजिनिअरिंग एज्युकेशन यावरती आमची जी जर्नल आहे त्या जर्नलमध्ये हा सध्या आमचा पेपर प्रदर्शित आहे, जो आम्ही तमिळनाडूला इंटरनॅशनल कॉन्फरन्सला जाऊन मी स्वतः तिथे सादर केला. आणि त्यामुळे हा जो माझा प्रवास होता हा मी कधीही न विसरण्यासारखा आहे, ज्यामध्ये मला खरोखर खूप एक मनातून समाधान मिळालं की माझी मुलं म्हणजे माझे विद्यार्थी काहीतरी करतायत आणि त्यांचे कुठेतरी त्यांना एक रेकग्निशन मिळत आहे इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवरती. तर एक मला खूप समाधान देणारा हा सगळा एक वर्कशॉपचा कार्यक्रम होता.
0: म्हणजे तुमच्या बोलण्यातून, तुमच्या संपूर्ण विचारातून एवढंच मला कळतं आहे की हा सगळा एवढा जो प्रामाणिकपणे केलेला आव्हानात्मक जो घाट होता तो सक्सेसफुली झाला, आणि या तुमच्या जिद्दीला, या तुमच्या प्रामाणिक मेहनतीला खरंच सलाम आहे सर.
1: धन्यवाद धन्यवाद.
0: या साठी खऱ्या अर्थानं,
1: इट्स माय प्लेजर ऍक्च्युली.
0: नाही सर, या सगळ्या खऱ्या अर्थाने देशासाठी महत्वाची गोष्ट आहे आपल्या, तर यासाठी, या संपूर्ण प्रवासासाठी एक सुंदर गीत डेडिकेट करू इच्छितो मी. तर आधी आपण ते गीत ऐकू आणि पुन्हा एकदा आपल्या पुढच्या प्रश्नांकडे वळूया.
1: येस येस, शुअर शुअर शुअर.
2: शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, हाय पृथ्वी मोलाची. मन शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची, तू चाल पुढ तुला रगड्या भीती कशाची, परवा भी कुणाची,
3: परवा भी कुणाची,
2: परवा भी कुणाची.

0: आज आपण अभियंता दिवस साजरा करत आहोत आणि हा साजरा करत असताना आजच्या या दिवशी आपल्याला सुंदर अशा पद्धतीने खऱ्या अर्थानं मार्गदर्शन करण्यासाठी किंवा माहिती देण्यासाठी आज आपल्याला तज्ज्ञ आपल्याला लाभलेले आहेत डॉक्टर मकरंद कुलकर्णी सर. सर पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत करतो.
1: हो थँक्यू.
0: आणि पुढचा प्रश्न मी तुम्हाला विचारू इच्छितो की एका चांगल्या अभियंत्यामध्ये डिग्री आणि तांत्रिक ज्ञाना व्यतिरिक्त कोणते गुण असणं गरजेचं आहे सर?
1: कसं आहे आता मला तरी असं वाटतं की इंजिनिअरिंग शिक्षण घेता घेता सुद्धा चांगला अभियंता बनत असताना तो मुलगा तो विद्यार्थी जेव्हा प्लेसमेंटला अप्लाय करतो प्लेसमेंटसाठी किंवा बाहेर काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्ससाठी अप्लाय करत असतो त्यावेळी त्याच्यामध्ये आपण त्यामध्ये प्लेसमेंट रिक्रुटर्स काय बघतात तर प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ॲबिलिटी. एखादा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करतो येतो त्याच्याकडे बघण्याचा अप्रोच त्याचा कसा आहे त्याच्यामध्ये काही क्रिएटिव्हिटी आहे की नाही त्या मुलामध्ये किंवा त्या विद्यार्थ्यामध्ये क्रिएटिव्ह माइंड किंवा क्रिएटिव्ह अप्लिकेशन

0: of the theory which he already learned during his engineering course. Communication skill का है, soft skill का है, जैसे जो एखादा प्रेजेंटेशन देत आहे पॉवर पॉइंट प्रेजेंटेशन, बट हाऊ ही इज एक्सप्लेनिंग दोज पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन, की त्या पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन मध्ये फक्त माहिती भरलेली आहे आणि तो एक्सप्लेन करत नाहीये. नॉट ओनली दिस, पण त्याचं टीमवर्क कसं आहे, तो जेव्हा तो एकटा काम करत असेल, तो त्याला इंडिव्हिज्युअल वर्क दिलं असेल, दॅट इज अ डिफरंट थिंग. बट हाऊ ही इज वर्किंग इन द टीम ॲज अ टीम लीडर, म्हणजे त्यामध्ये लिडरशिप क्वालिटी सुद्धा असणं तेवढंच गरजेचं आहे. आणि हाऊ, व्हॉट इज द अडॅप्टेबिलिटी, हाऊ ही इज अडॅप्टिंग द डिफरंट चेंजेस, टेक्नॉलॉजिकल चेंजेस विच आर गोईंग ऑन इन द टेक्नॉलॉजिकल एरिया, ओके. आणि त्याच्यासोबत त्या टेक्नॉलॉजिकल जी चेंजेस होत आहेत त्याच्यामध्ये त्याचं कंटिन्युअस लर्निंगचा अप्रोच आहे का. आज प्रत्येक ठिकाणी आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणा किंवा प्रत्येक सॉफ्टवेअरमध्ये म्हणा, मशीन लर्निंग म्हणा, कम्प्युटर व्हिजन म्हणा, प्रत्येक ठिकाणी रोज रोज प्रत्येक मिनटामिनटाला वेगवेगळे टेक्नॉलॉजिकल चेंजेस होत आहेत. वेदर दिस टेक्नॉलॉजिकल चेंजेस अडॉप्टिंग दिस पर्टिक्युलर फेलो ऑर नॉट, इफ जर का तो त्यामध्ये मागे असेल तर त्याचा प्लेसमेंट व्यवस्थित होणार नाही आणि तो ते सस्टेन करू शकणार नाही असं मला वाटतं. आणि म्हणूनच चांगल्या अभियंतामध्ये हे सगळे गुण असणं फार गरजेचं आहे. त्या या सगळ्या गुणांबरोबर त्याच्यामध्ये प्रामाणिकपणा, म्हणजे हॉनेस्टी, त्याच्या कामाबद्दलची त्याचा प्रामाणिकपणा असणं, जबाबदारीची जाणीव असणं की त्याची रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे, आणि त्याचे जे नैतिक मूल्य जे आपण म्हणतो, इथिक्स ज्याला आपण म्हणतो, ते त्याला असणं फार गरजेचं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी जर त्यामध्ये असतील तर तो चांगला अभियंता आणि एक चांगला दृष्टिकोन त्या अभियंत्याला देता देता तो चांगला अभियंता आणि चांगला माणूस सुद्धा नक्कीच या समाजामध्ये बनून समाजोपयोगी तो घडवू शकतो असं मला वाटतं.
1: ओके, म्हणजे खरं तर प्रामाणिकपणा असणं हा खरंच महत्वाचा पार्ट आपल्याला या सगळ्या गोष्टींमध्ये दिसतोय. आणि जर तुम्ही प्रामाणिक असाल तर प्रामाणिकपणाचं फळही तुम्हाला तेव्हा नक्कीच मिळतं
0: 100%.
1: आणि याच अनुषंगाने पुढचा प्रश्न सर, की आजच्या एआयच्या जगात खरं तर अभियंत्यांसमोर एक सर्वात मोठं आव्हान आहे, तर ते आव्हान तुम्ही कशा पद्धतीने बघता?
0: कसं आहे, आता तर आपण बघतो प्रत्येक गोष्टीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. शाळेतली लहान लहान मुलं सुद्धा एआय टूल्स वापरतात, चॅट जीपीटी वापरतात आणि बरेच असे टूल्स आहेत वापरत असतात. ठीक आहे, आम्ही ॲज अ प्रोफेसर आम्ही त्यांना कुठेही रोखू शकत नाही आणि गरजही नाही रोखायची. माझं एवढंच मुलांना सांगणं असतं की यू यूज एआय टूल्स, नो प्रॉब्लेम, बट ट्राय टू अंडरस्टँड त्यामध्ये काय लिहिलेलं आहे. जसंच्या तसं कॉपी पेस्ट करू नका. यू नीड टू अंडरस्टँड की तुम्ही काय लिहिताय, काय लिहिलंय, काय करताय आणि का करताय. या सगळ्याची आन्सर्स पहिल्यांदा तुमच्याकडे हवी आहेत आणि मग तुम्ही ते टूल यूज करा. आणि नुसतं त्या एआय त्याच्यापुरतं मर्यादित न राहता तुम्हाला त्यामध्ये सायबर सिक्युरिटी फील्डमध्ये एआय कसं आणता येईल, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलमध्ये एआय कसं आणता येईल, यामध्ये सुद्धा तुम्ही काम करायला पाहिजे. आणि हे एआय टूल कसे तयार होतात, त्याच्यामागचं प्रोग्रॅमिंग, त्याच्यामागची कोडिंग, ती सुद्धा तुम्ही अभ्यासली पाहिजे. नुसतं रेडीमेड टूल न वापरता स्वतःचे टूल्स तयार करा असं माझं त्याच्याबरोबर त्यांना नक्की चांगला सांगणं असेल. आणि त्यामध्ये आणि हे सगळं वापरून तुम्ही जर का प्रभावशाली अभियंता बनत असाल तर ते वापरून समजून उमजून त्याचा समाज उपयोगी यूज कसा करता येईल हे जर तुम्ही करू शकलात तरच ते एआय टूल खरोखर प्रभावी ठरेल. नाहीतर ते फक्त कॉपी आणि पेस्ट एवढंच मर्यादित राहील, त्याचा काही उपयोग नाही. अशा अभियंत्यांची काही समाजाला काही उपयोग होणार नाही जे फक्त नावापुरते असतील असं मला सांगायचं आहे.
1: खरंच खूप मोलाचा तुम्ही सल्ला दिलात, कारण याचमुळे हल्लीची पिढी कॉपी पेस्ट मध्ये समाधानी होते आणि त्यामुळे कुठेतरी आपण आपली जी बुद्धीची कुशलता आहे ती गमावत चाललो आहोत. बुद्धीला चालना देणं आपण थांबवलेलं आहे.
0: प्रफुल, ते सरळ सरळ कॉपी पेस्ट करून पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन समोर आणतात तेव्हा आम्ही त्यांना सरळ ते बंद करायला सांगतो, हे अजिबात वापरू नका.
1: खरं तर शोकांतिका आहे, पण एआयच्या जमान्यात किंवा या जगात हे सर्रास चाललंय त्यावर तुम्ही आळा घालताय हे फार महत्वाचं आहे.
0: आम्ही म्हणतो समजून करा, ऍटलिस्ट समजून तर घ्या काय लिहिलंय ते.
1: बरोबर बरोबर,
0: ही आमची तळमळ आहे.
1: नाही खरंच योग्य आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्यांनी खरं तर भावी अभियंत्यांनी हे लक्षात घेणं गरजेचं आहे की फक्त कॉपी पेस्टने कुणीच मोठ्या लेवलला जाऊन इंजिनियर होत नाही. त्यासाठी समजून उमजून तो अभ्यास करणं गरजेचं आहे, ते प्रोजेक्ट्स तेवढेच मनापासून करणं गरजेचं आहे. सर, पुढचा प्रश्न याच वळणावर की कॉलेजमध्ये शिकवलं जाणारं शिक्षण आणि प्रत्यक्ष इंडस्ट्रीमध्ये लागणारं काम यात तुम्हाला काही अंतर दिसतं का?
0: हो, पण आता फॉर्च्युनेटली बरेचसे जे कॉलेजेस आहेत किंवा आता आमची स्वतःची जी आमची जी युनिव्हर्सिटी आहे, समया विद्याविहार युनिव्हर्सिटी, आमच्याकडे आमची अकॅडमिक फ्लेक्झिबिलिटी आहे. कारण आमची आता स्वतंत्र युनिव्हर्सिटी आहे त्या, आणि ह्या अकॅडमिक फ्लेक्झिबिलिटीचा आम्ही खूप चांगल्या प्रकारे वापर करून आम्ही आमचे स्वतःचे कोर्सेस आम्ही रन करू शकतो. आमचं स्वतःचं अकॅडमिक करिक्युलम, आमचे सिलेबस आम्ही स्वतः डिझाईन करतो जे इंडस्ट्रीशी कनेक्टेड असतील. ओके, विच इज विच गिव विच ब्रिजेस विच इज द लाईक अ ब्रिज बिटवीन द इंडस्ट्री अँड द अकॅडमिक्स. अशा प्रकारे आमच्याकडे इंटर्नशिप सेल्स आहेत, इंडस्ट्री अकॅडमिक सेल आहेत, आणि ह्या सगळ्यांच्या आधारे आम्ही आमचं क्युरिक्युलम डिझाईन करत असतो. सो दॅट आमच्याकडे ना बोर्ड ऑफ स्टडीज मध्ये सुद्धा जेव्हा आमच्या या बोर्ड ऑफ स्टडीजच्या मीटिंग होतात त्यामध्ये आमचे इंडस्ट्री मेंटर असतात, रिसर्च इन्स्टिट्यूट मधले एक सभासद असतो. म्हणजे ही जी आमची कमिटी तयार होते, जी आम्ही सिलेबस डिझाईन करणारी कमिटी असते, त्याच्यामध्ये या सगळ्यांचा अंतर्भाव असतो. जिथे आमचे अल्युमनाय असतात, जिथे आमचे करंट स्टुडंट असतात जे आत्ता शिक्षण घेत आहेत, जिथे जिथे आय आय टी मधून आम्ही प्रोफेसर असतात, म्हणजे रिसर्च इन्स्टिट्यूट, इंडस्ट्री मधला व्यक्ती आणि आमचे अल्युमनाय आणि आत्ताचे स्टुडंट आणि आत्ताचे प्रोफेसर यांचे सगळ्यांचा अंतर्भाव करून आम्ही बोर्ड ऑफ स्टडीज आम्ही डिफाईन करतो. आणि ही बोर्ड ऑफ स्टडीज क्युरिक्युलम डिझाईनसाठी खूप मोठं काम करते. आणि अशा पद्धतीने वी आर गोइंग टू ह्या जो आमचा गॅप जो आहे अकॅडमिक आणि इंडस्ट्री मधला, तो आम्ही गॅपचा एक ब्रिज तयार करतो. आणि या ब्रिजच्या माध्यमातून आम्ही हे दोन्ही प्रकारचे क्युरिक्युलम आणि ही इंडस्ट्री मधलं काम याला आम्ही जोडण्याचा प्रयत्न करतो. दिस इज वन थिंग. सेकंड थिंग, आमच्याकडे सेमिस्टर लॉंग इंटर्नशिप या प्रकारचा आम्ही एक प्रोग्राम अरेंज करतो. सो दॅट एट सेमिस्टर मध्ये हा विद्यार्थी पूर्णपणे 6 महिने एका इंडस्ट्रीमध्ये काम करतो. सो दॅट त्याला कळतं की इंडस्ट्रीची काय रिक्वायरमेंट आहे आणि इंडस्ट्रीमध्ये कशा प्रकारचं कल्चर आहे, कशा प्रकारचं काम करावं लागतं, तिथे मी शिकलेलं कसं ऍप्लिकेबल आहे किंवा त्याच्यात काही चेंजेस करायचे आहेत का, मग त्याचा आम्ही फीडबॅक घेतो. आणि मग आमच्या करिक्युलममध्ये आम्ही त्या फीडबॅक प्रमाणे डिझाईन चेंज करतो. आणि हे कसं शक्य आहे आम्हाला, कारण आमच्याकडे अकॅडमिक फ्लेक्झिबिलिटी आहे. ती का आहे? कारण आमचं स्वतःची युनिव्हर्सिटी आहे आणि म्हणूनच या डीम युनिव्हर्सिटीमध्ये घेतलेलं जे शिक्षण आहे त्यामध्ये नक्कीच कॉलेजमध्ये घेतलेलं शिक्षण आणि इंडस्ट्रीत करावं लागणारं काम याचा मधला हा अकॅडमिक फ्लेक्झिबिलिटी मोठा दुवा साधतं असं मला वाटतं.
1: नक्कीच, म्हणजे तेवढंच महत्वाचं आहे दोन्ही गोष्टींकडे आपण समतोल पद्धतीने बघणंही.
0: येस
1: सर, पुढचा प्रश्न की भारताच्या दृष्टीने आहे हा पुढचा प्रश्न की भारताच्या विकासात मग ते इस्रो असो किंवा मेट्रो असो वा स्टार्टअप असो, अभियंत्यांची भूमिका तुम्ही कशा पद्धतीने पाहता?
0: फार मोठी भूमिका आहे आपल्या अभियंत्यांची. जे रिसर्च करत असतात, जे कंपनीमध्ये काम करत असतात, रिसर्च ओरिएंटेड त्यांचं थिंकिंग असतं, ते खरोखर अभियंते सायंटिस्ट होत असतात. आणि हे सायंटिस्ट आज आपल्याला इस्रोला पाहिजे आहेत. आतापर्यंत आपल्याला फक्त माहिती होतं इस्रो आणि नासा हे दोनच कंपनी आहेत की ज्या सॅटेलाइट लॉन्च वगैरे करतायत. तर आता तशी परिस्थिती राहिलेली नाहीये. आता मोर दॅन 300 स्टार्टअप्स आज तयार झालेले आहेत आणि ते बरेच कामं करत आहेत. आपल्या इस्रोने एक म्हणजे आपल्या या सरकारने खूप छान एक काम असं केलंय की इन स्पेस नावाची एक संस्था तयार झालेली आहे, म्हणजे जी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या इन स्पेस या ऑर्गनायझेशनमध्ये इस्रोच्या अंडर ही काम करते, इस्रो सोबत काम करते, की जी विच फिल्स द गॅप बिटवीन द स्टार्टअप्स जे आता तयार जे झालेले आहेत जे आणि म्हणजे जे प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करतात ते आणि इस्रो जी गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये काम करते यांना जोडणारा हा दुवा आहे. जी इनस्पेस ही संस्था काम करणारी आहे ती. आणि त्यामुळे झालंय काय की बऱ्याचशे स्टार्टअप्स, बरेचसे सायंटिस्ट आणि बरेच इंजिनियर यामध्ये त्यांचं योगदान देऊ शकतात. आणि सॅटेलाइट कम्युनिकेशनमध्ये जी आजची आपली काळाची गरज आहे त्यामध्ये हा मोठा हातभार ते सायंटिस्ट आणि इंजिनियर

0: लावत आहेत, त्यामध्ये त्यामध्ये आपण खरंच मला असं वाटतं की हा महत्वाचा कणा आहे की जो इस्रो पासून मेट्रो पर्यंत आणि डिजिटल इंडिया जी आता जी आपली मोठी संकल्पना आहे आणि त्याच्यामध्ये रिन्युएबल एनर्जी आणि सगळ्यात महत्वाचं जे फील्ड आहे ते आता सेमीकंडक्टर जे व्हेरी लार्ज स्केल इंटिग्रेशन यामध्ये काम करत आहे. आणि म्हणूनच आम्ही आमच्या डिपार्टमेंटमध्ये VLSI व्हेरी लार्ज स्केल इंटिग्रेशन ही एक नवीन नवीन शाखा तयार केलेली आहे आणि ती शाखेच्या द्वारे आपण जे सिलिकॉन वेफर्स किंवा वेगवेगळे इंटिग्रेटेड सर्किटच्या रिलेटेड आपण काम करतो. आणि म्हणूनच मला असं वाटतं की हे अभियंते जे आता तयार होत आहेत त्यांचं योगदान खरोखर ते फक्त तंत्रज्ञान विकसित करत नाहीयेत तर ते भारतासमोर जे मोठमोठ्या समस्या ज्या आहेत जे आपण वेगवेगळे व्हेरी लार्ज स्केल इंटिग्रेशनच्या द्वारे जे आपण इंटिग्रेटेड सर्किट चिप आपण तैवानमधून किंवा बाहेरच्या ठिकाणामधून आपण जी आयात करतो आहे ती टेक्नॉलॉजी आपण तिथून घेतो आहे ती आपण इनहाऊस आपण तयार करू शकतो ही त्यांना ही कपॅबिलिटी आपण त्या इंजिनियर्समध्ये आणून देतो आहे आणि त्यामुळे नक्कीच भारताच्या विकासामध्ये आणि आत्मनिर्भर भारत होण्याच्या ज्या भूमिकेमध्ये आपली आपले जे आता तयार होणारे जे इंजिनियर्स आहेत ते फार महत्वाची भूमिका बजावत आहेत आणि ती बजावत राहतील आणि वेगवेगळे सायंटिस्ट तयार होऊन आपल्या आपल्या भारताला आपल्या आपण आपली इस्रोची संस्था आहे आणि वेगवेगळे जे स्टार्टअप्स आहेत त्याला नक्कीच आपण योगदान करतील अशी मला खूप मोठी आशा वाटते.
1: नक्कीच आपण प्रत्येकानं आशावादी राहणं तेवढंच गरजेचं आहे आणि याच नोटवर एक सुंदर गीत ऐकूया आणि पुन्हा पुढच्या प्रश्नांकडे वळूया सर.
0: येस येस ओके.

0: FM Gold, खरा सोना।
1: नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात 100.1 मेगाहर्ट्स वर FM गोल्ड वाहिनी आणि आज आपण अभियंता दिवस साजरा करत आहोत आणि आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपले खऱ्या अर्थानं मार्गदर्शक म्हणूया, तज्ज्ञ म्हणूया, डॉक्टर मकरंद कुलकर्णी सर। सर पुन्हा एकदा आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया। महत्त्वाचा प्रश्न, सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे मी 3 डेट्स बघितला होता आणि तो खऱ्या अर्थानं त्याच इंजिनिअरिंगच्या लाईफस्टाईलवर होता, बरोबर सर?
2: बरोबर।
1: आणि त्यामध्ये जे आमच्या अभिनेत्या आमिर खान यांनी जे तत्वज्ञान सांगितलेलं आहे त्यातून ते फार मोलाचं आहे मला वाटतं, आणि तो प्रत्येक इंजिनियर्सला आपलासा वाटेल असा चित्रपट आहे। तर त्याच नोटवर मला पुढचा प्रश्न विचारायचा की अपयश आल्यावर अभियंत्याने कसं सामोरं जावं, तुमच्या स्वतःचा काही त्यात अनुभव सांगाल का?
2: हो हो, खरंय। कारण अपयश अभियंता काय, प्रत्येक क्षेत्रामध्ये कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण काम करत असताना अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, आपण जे लहानपणापासून शिकतच आलेलो आहोत। तर पहिली पायरी तर अपयशच आहे, म्हणजे आपण सायकल चालवायला काही डायरेक्ट शिकलेलो नाही। आपण 100 वेळा जेव्हा पडतो तेव्हा कुठे आपण छान सायकल चालवतो, मग स्कूटर चालवतो आणि मग असा आपला प्रोग्रेस होत असतो। तर अपयश तर येतच राहणार आहे, त्याबद्दल काही वाटत नाही। पण आपण जेव्हा जेव्हा इंजिनिअरिंग स्टुडंट्स माझे जे असतात किंवा ते अपयश त्यांना केटी लागते, फॉर आमच्या ह्याच्यातला कीप अलाउड टू कीप टर्म असं म्हणतात, कीप टर्म असं म्हणतात, म्हणजे त्यांना केटी लागते, काही विषय त्यांचे पास होत नाहीत, ते हार्ड विषय असतात किंवा ते अभ्यास व्यवस्थित करत नसतील, जे काय असेल त्याप्रमाणे, पण हा त्यांचा अपयशाचा भाग असतो। त्यांना कधी कधी त्यांचा इयर ड्रॉप सुद्धा होतो, पण तरी सुद्धा मला असं म्हणायचं आहे की अपयशामध्ये खचून न जाता, जसं 3 इडियट मध्ये पण त्यांनी सांगितलं की त्या मुलाने लगेच काही सुसाईड वगैरे केलं असं दाखवलेलं होतं, पण तसं काहीही न करता जर का आपण त्या मुलांना समजून घेतलं, त्यांच्या भावना समजून घेतल्या, त्यासाठी वेगवेगळे इंजिनिअरिंग, आता आमचं कॉलेज, आमच्या युनिव्हर्सिटीबद्दल किंवा IIT NIT हे जे काही काही चांगल्या युनिव्हर्सिटीज आहेत, त्या ठिकाणी आम्ही आमच्याकडे एक ना मेंटरशिप प्रोग्राम आहे। मेंटरशिप म्हणजे काय? मेंटर मेंटी प्रोग्राम, म्हणजे जेव्हा मुलं ऍडमिशन घेतात आमच्या कॉलेजमध्ये, मी माझ्या युनिव्हर्सिटीबद्दल सांगतो, आमच्या कॉलेजमध्ये जेव्हा मुलं ऍडमिशन घेतात, जे काही 800 मुलं असतील, 1000 असतील, तर जेव्हा काही मुलं ऍडमिट घेतात फर्स्ट इयरमध्येच 25-25 मुलांचा आम्ही ग्रुप बनवतो, आणि ते 25 मुलांचा जो ग्रुप आहे तो पहिल्या वर्षापासून ते त्यांच्या शेवटच्या वर्षापर्यंत एका प्रोफेसरशी कनेक्टेड असतो। एका प्रोफेसरशी, त्याला आम्ही मेंटर म्हणतो, आणि ती जे मुलं 25 मुलं कनेक्टेड आहेत त्यांना आम्ही मेंटी म्हणतो। तर हा मेंटर आणि मेंटी यांचं कनेक्शन हे राईट फ्रॉम फर्स्ट सेमिस्टर टू 8th सेमिस्टर, म्हणजे थ्रू आउट देअर इंजिनिअरिंग हे कनेक्टेड असतं। कनेक्टेड कुठल्या पद्धतीसाठी, कशासाठी? तर त्यांचा अकॅडमिक प्रोग्रेस, ते प्लस त्यांचा कॉलेजमध्ये ते वेळेवर येत आहेत की नाही, ते कॉलेजमध्ये ऑल लेक्चर्स अटेंड करतायत की नाही, आणि त्यांचा कॉलेजमधला कसा प्रोग्रेस आहे, अदर दॅन करिक्युलम ते कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या काउन्सिलशी कनेक्टेड आहेत, त्यांचा बाकी टेक्निकल प्रोग्रेस कसा होत आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्यामध्ये मॉनिटर करत असतो। आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांच्या पालकांशी, म्हणजे आम्ही पॅरेंट मिटिंग जेव्हा आम्ही घेतो त्यांच्या पालकांशी नेहमी आमचा हा कनेक्शन चालू असतं। त्यामुळे होतं काय, ही मुलं जरी त्यांना अपयश आलं असेल त्यांच्या एक्झाममध्ये म्हणा किंवा त्यांच्या सेमिस्टरच्या ज्या फायनल एक्झाम्स होतात त्यामध्ये कुठेतरी अपयश आलं, अकॅडमिक कुठे त्यांना सक्सेस मिळालं नाही, तरी सुद्धा ते मोकळेपणाने आमच्याशी बोलू शकतात। आम्ही त्यांचे मेंटर आहोत, आमच्याशी ते मोकळेपणाने संवाद साधतात आणि मग आम्ही त्यांच्या समस्यांचं निराकरण करतो। जर आम्हाला नाही आम्हाला आमच्याकडून त्या लेवलपर्यंत समस्या सॉल्व्ह नाही झाल्या, तर आमच्याकडे त्या समस्या सॉल्व्ह करण्यासाठी सायकोलॉजिस्ट सुद्धा आहेत, ते अपॉइंट करावे

0: लागतात. प्रत्येक युनिव्हर्सिटीचा मँडेट आहे, तर त्याप्रमाणे ते सायकोलॉजीकडे आम्ही जाऊ ते मुलांना पाठवतो. तिकडे सुद्धा त्यांचं समुपदेशन होतं आणि अशा प्रकारे ते त्यांचा त्यांचं अपयश आल्यावर ते त्यांचं समुपदेशनाच्या माध्यमातून आम्ही त्यांचा नंतर आम्ही पुढे त्यांचा ट्रॅक ठेवतो की ते कसं पुढे प्रोग्रेस करतायत. परत त्यांचे पालक आमच्याशी कंटिन्युअस कनेक्शन मध्ये असतात आणि अशा पद्धतीने आम्ही हे त्यांचं अपयश जे काय असेल ते हाताळतो. एवढंच नाही तर हा झाला त्यांचा मानसिक अपयश हाताळण्याचा भाग. त्याचबरोबर समजा तरी त्याला इयर ड्रॉप झाला, त्या वर्षाला त्याचा इयर ड्रॉप असेल, तर आम्ही त्यांना वेगळं काम देतो. म्हणजे एखाद्या इंटर्नशिपमध्ये त्यांना काम देणं, जी इन हाऊस इंटर्नशिप असेल किंवा एखाद्या इंडस्ट्रीमध्ये इंटर्नशिप आम्ही त्यांना मिळवून देतो, सो दॅट त्यांचा टेक्निकल टच कायम राहील आणि ते वर्ष त्यांना ते त्यांना प्रॉपर टेक्निकल कनेक्ट राहील आणि ऍक्च्युअल इंडस्ट्रीमध्ये कसं चालतं, ऍक्च्युअल प्रोजेक्टमध्ये जे फॅकल्टी अपॉइंटेड प्रोजेक्ट असतील, फॅकल्टीला असलेले आलेले प्रोजेक्ट असतील, त्यामध्ये त्यांना काम करण्याची संधी मिळते. जेणेकरून त्यांचा टेक्निकल टच हा त्यावर्षी सुद्धा कायम राहतो आणि ॲट द सेम टाईम ते त्यांचा अभ्यास करून त्यांना लागलेली जी केटी असेल की तो विषय राहिला असेल तो सुद्धा ते विषयाचा अभ्यास करून ते तो विषय सॉल्व्ह करत असतात आणि ते त्यांना पुन्हा एकदा चान्स मिळून तो त्यांचा अपयश ज्या ठिकाणी आलेला आहे तो त्यांचा अपयश भरून काढून पुन्हा पुढच्या वर्षाच्या अभ्यासासाठी अकॅडमिकसाठी ते तयार होतात. अशा पद्धतीने त्यांच्या मानसिक आणि अकॅडमिक या दोन्ही गोष्टींचा आम्ही योग्य पद्धतीने नियोजन करून त्यांना आम्ही त्या अपयशातून बाहेर काढण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतो.
1: हा खूप महत्त्वाचा आपल्या आयुष्यातला भाग असतो की अपयश हे आल्यानंतर ते कसं पचवावं आणि त्यातून मार्ग कसा काढावा यासाठी मार्गदर्शन करणारे योग्य मार्गदर्शक जर लाभले तर मला वाटतं जीवन सफल आणि सुंदर होऊ शकतं. बरोबर की नाही?
0: नक्कीच नक्कीच. त्यामुळे आम्ही मेंटर जे असतो त्यांच्याशी ते आम्ही एकदम फ्रेंडली संवाद साधतो. जे मित्र एकमेकांशी बोलतात अशा पद्धतीने जर ते झालं तरच तो मुलगा किंवा तो विद्यार्थी मोकळेपणाने संवाद साधून आपण खरोखर रूट कॉज त्याचा काय तो फाइंड आउट करून आपण त्याला योग्य दिशा देऊ शकतो आणि जे 3 इडियट मध्ये दाखवलेले जे सुसाईड वगैरे तसे अटेम्प्ट आपण नक्कीच रोखू शकतो असं मला व्यक्तिशः वाटतं.
1: नक्कीच सर. मला वाटतं तरुणांसाठी फार मोलाचा हा सल्ला आहे आणि सुसाईड न करणं हा फक्त एक पर्याय नसून त्यावर तोडगा काढून एक नवीन आयुष्य कसं सुरू होईल याकडे जास्त फोकस करणं जास्त गरजेचं आहे. सर, याच वळणावर एक पुढचा प्रश्न की आजच्या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांमध्ये तुम्हाला काय मिसिंग वाटतं? म्हणजे फक्त डिग्री पुरेशी आहे की तरुणांना कोणतं एक स्किल शिकावं असं तुम्हाला वाटतं, काय सांगाल?
0: नक्कीच. आता कसं आहे, फक्त क्लासरूम टीचिंग एवढं उपयोगाचं नाहीये, त्याचबरोबर ऍक्च्युअल इंडस्ट्रीमध्ये किंवा बाहेर समाजामध्ये किंवा जेव्हा मुलं इंजिनिअरिंग कम्प्लीट करतात आणि ते बाहेरच्या देशामध्ये जातात तर तिकडची शिक्षण पद्धती, तिकडे भेडसावणाऱ्या समस्या ह्या सगळ्या हाताळायच्या, कारण तिकडे काही त्यांना आरामात बसून शिक्षण घेता येणार नाही. तिकडचं तिकडे जेव्हा मुलं MS करायला आउट ऑफ इंडिया जातात मग ते जर्मनीला जावत किंवा अमेरिकेला जावत किंवा आणखीन कुठे जपानला जावत, तर तिथे जेव्हा जातात तेव्हा तिकडचं काम स्वतः आपलं काम स्वतः करता आलं पाहिजे, तिकडच्या अकॅडमिकशी जुळवून घेता येणं, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. ह्या सगळ्या गोष्टी मुलांना करता याव्यात यासाठी हे काही मिसिंग मला जाणवतात की त्यांची अडॅप्टेबिलिटी म्हणजे एकमेकांमध्ये सहज सामावून घेण्याची जी क्षमता आहेत त्या जरा मला वाटतं कमी आहेत. का असाव्यात असं मला वाटतं, आय मे बी रॉंग, की ते मोबाईल फक्त मोबाईल ओरिएंटेड झालेत त्यामुळे ते फक्त एकल कोंडे झालेत असं मला वाटतं, की जे समूहामध्ये टीमवर्कमध्ये कसं काम करता येईल ते त्यांना जमलं पाहिजे, की एकटं एकटं न राहता त्यांना समूहामध्ये काम करून टीमवर्क कसं करता येईल आणि आपल्याला सगळ्या टीमला घेऊन लीडरशिपच्या भावनेतून आपण सगळ्यांना पुढे कसं घेऊन जाता येईल आणि जर मी टीम मेंबर असेल तर त्या लीडरबरोबर मी कसा संवाद साधायला हवा आणि मी माझा प्रोग्रेस आणि टीमचा प्रोग्रेस हा एकत्रित आणून कसा पुढे जायला हवं हे त्याला शिकता आलं पाहिजे. इथे मला कुठेतरी त्यांचं म्हणजे कम्युनिकेशन जे आपण म्हणतो कम्युनिकेशन मिसिंग कुठेतरी हे वाटतं, नंबर वन. नंबर टू, मला असं वाटतं की त्यांचा पॅरेंटशी संवाद खूप कमी होतो. हा मिसिंग पॉइंट मला खूप जाणवतो, कारण पॅरेंटला कधी कधी हे माहितीच नसतं की त्याचा रिझल्ट काय लागलाय. पॅरेंट आम्हाला विचारत असतं त्याचा रिझल्ट काय आहे, अरे तुमच्या मुलांना तुम्ही विचारायला हवं की त्याचा प्रोग्रेस काय होतो आहे, काय रिझल्ट आहे,

0: आणि कधी कधी हा मुलगा सुद्धा घरी रिझल्ट सांगत नाही. आणि अशा प्रकारच्या समस्या मी ह्या माझ्या 25 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये मी बघत आलेलो आहे. आणि इथे ही लिंक मिसिंग जी होते ती मिसिंग लिंक आम्ही जे मेंटर मेंटी जो आमचा जो स्ट्रक्चर जे आहे त्यामध्ये आम्ही ही भरून काढण्याचा प्रयत्न करतो. पॅरेंट्सशी आम्ही संवाद साधतो की अरे त्याने नक्की काय करायला पाहिजे आणि कुठे त्याचं मिसिंग आहे. त्याचबरोबर आपल्या आम्ही जे प्लेसमेंट ऍक्टिव्हिटी जी करतो त्यामध्ये ग्रुप डिस्कशन हा एक भाग असतो. ज्या वेगवेगळ्या स्टेप्स आहेत म्हणजे त्याच्या रिक्रुटमेंटच्या स्टेप्स आहेत त्यामध्ये ग्रुप डिस्कशन आणि चालू घडामोडी ज्या करंट अफेअर्स आहेत त्यांना घेऊन त्या डिस्कस करणं, त्याच्यावरती सोल्युशन्स देणं आणि त्याच्यावर त्या मुलाचा किंवा त्या मुलीचा त्या विद्यार्थ्याचा काय अप्रोच आहे हे बघणं आणि त्यामुळे खरोखर हा मुलगा किंवा तो विद्यार्थी या समाजोपयोगी कामामध्ये कसा आपण आणता येईल हा पद्धतीचा जो विचार आहे तो त्या मुलांमध्ये राबवणं हा फार गरजेचा आहे. आणि ह्या काही लिंक मला मिसिंग वाटतात, त्या कनेक्टिंग लिंक होण्यासाठी काम करणं हे फार गरजेचं आहे. आणि तिथे आम्ही हे मेंटर मेंटी ही संकल्पना हे स्ट्रक्चर काम करत आहे असं मला जाणवत आहे.
1: नक्कीच सर, बोलता बोलता तुम्ही फार महत्वाचा एक खरं तर मुद्दा तिथे मेन्शन केलात की पालक. मला वाटतं की सर माझ्या शेजारचा राजू हा इंजिनियर झाला किंवा त्याला इंजिनिअरिंगसाठी ऍडमिशन घ्यायचं आहे तर माझ्या पप्पूने सुद्धा इंजिनियर व्हावं अशी पालकांची विचारधारणा असते, तर त्याविषयी काय तुम्ही पालकांना सल्ला द्याल?
0: फार काही तुम्ही कंपॅरिझन करू नये असं मला वाटतं. हा स्पर्धा असावी, स्पर्धा असायलाच पाहिजे, कंपॅरिझन नको. आपला मुलगाच तो इंजिनियर झाला म्हणून मी हा माझा मुलगा इंजिनियरच व्हायला पाहिजे असं काही जरुरी नाहीये. तो जर चांगला, पहिलं तर चांगला नागरिक बनणं फार गरजेचं आहे, चांगला माणूस बनणं गरजेचं आहे असं मला, मी ह्या माझ्या कारकिर्दीमध्ये बघतो. चांगले चांगले इंजिनियर चांगला माणूस असतोच असं नाहीये. त्यामुळे पहिला तर चांगला माणूस घडवा. व्यसनमुक्त असलेला विद्यार्थी आणि व्यसनमुक्त असलेला इंजिनियर घडवणं हे तर मला पहिलं फार महत्वाचं वाटतंय. आणि हे व्यसन हा सुद्धा एक फार वाईट परिस्थिती मी आज या मुलांमध्ये आणि मुलींमध्ये सुद्धा बघतोय. जे म्हणजे मी कधी कधी मी डोळे कान नाक बंद करून चालावं अशी परिस्थिती उद्भवते. आणि यांच्यापर्यंत कसं पोहोचायचं ह्याच गोष्टींचा आम्ही सगळे प्रोफेसर लोक विचार करत असतो. आणि त्यामुळे खरोखर कधी कधी वाईट वाटतं की कसं कुठल्या दिशेने समाज चालू आहे, ही एक माझी खंत आहे.
1: त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे, कारण आपला पाल्य जेव्हा बाहेर जातो शिक्षणाच्या निमित्तानं तेव्हा नक्की शिक्षण घेतोय का याकडेही लक्ष देणं तेवढंच गरजेचं आहे. आणि अर्थातच सर जसं म्हणाले तसं की प्रत्येक पालकांचं ध्येय किंवा उद्देश आपल्या पाल्याप्रती असणं गरजेचंच आहे. त्यांचं स्वप्न तुम्ही पाहताय हे तेवढंच महत्वाचं आहे, पण ते स्वप्न पूर्ण करताना त्याच्यावरती जबाबदारी किंवा ओझ तर नाही होत आहे ना, याचंही खातरजमा करणं तेवढंच महत्वाचं आहे.
0: बरोबर बरोबर.
1: सर याच नोटवर पुढचा प्रश्न की खऱ्या अर्थानं 2030 पर्यंत या भारतात इंजिनिअरिंग मध्ये सगळ्यात मोठे बदल कोणते झालेले असतील, तुम्हाला काय वाटतं?
0: अरे खूप बदल होणार आहेत इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये, ज्या जेणेकरून आता सध्या AI आहे, ऑटोमेशन आहे, रोबोटिक्स आहे, ह्या गोष्टी तर फार जोर धरू लागलेल्या आहेत. त्यामध्ये हे अभियंते जे आपले इंजिनियर आहेत आणि AI हे नक्कीच एकत्र काम करून आपल्या भारतामध्ये बऱ्याच वेगवेगळ्या इंजिनिअरिंगच्या शाखांमध्ये आणि इंजिनिअरिंगच्या डोमेन्समध्ये बदल घडवून आणतील असं मला वाटतं. फॉर एक्झाम्पल कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये आता AI स्वतः कोड लिहायला लागलेला आहे. आपल्याला कोडिंग लिहायची गरज नाही, AIचा कोड आपण यूज करू शकतो, तो टेस्ट करू शकतो. त्यामध्ये त्यामधले जे बग्स आहेत त्या कोडिंगमधले ते आपण बग शोधून AI आपल्याला शोधून देतोय. आणि त्या प्रकारे कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये मोठे मोठे बदल आपल्याला दिसून येतील. इलेक्ट्रॉनिक क्षेत्रामध्ये जसे स्मार्ट डिव्हायसेस येत आहेत, इंटरनेट ऑफ थिंग्स, IoT डिव्हायसेस येत आहेत, वेगवेगळे सेन्सर्स येत आहेत, इंटेलिजंट ऑटोमेशन हा एक त्यामध्ये येणारी जी शाखा तयार होतीये ती फार मोठे बदल घडवणार आहे. कारण जे सेन्सर आपण इथे वापरतोय वापरतोय, पृथ्वीवरती वापरतोय, खरोखर ते सेन्सर चांद्रयानवरती काम करतील का? तिकडच्या वातावरणामध्ये, तिकडच्या टेम्परेचर, ह्युमिडिटी, प्रेशर, ॲटमॉस्फेरिक जी कंडिशन आहे, त्या ते सेन्सर जे पृथ्वीवर वापरतो ते तिथे काम करतील की नाही, याचा मला अंदाज घेणं आज फार मोठं गरजेचं आहे. आणि त्यामध्ये आपलं इलेक्ट्रॉनिक्स आणि स्मार्ट डिव्हायसेस काम करतील. इतकंच नाही तर आपले मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये रोबोटिक्स आहे, ऑटोमॅटिक मशीन्स आहेत, स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग आहे, जे आज इंडस्ट्रीमध्ये फार मोठा बदल घडवून आणतायत, तर तिथे सुद्धा फार मोठा क्रांती घडणार आहे असं मला वाटतं. सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये एआय बेस्ड एआय आपल्याला डिझाईन करून देणार आहेत, एआय आपल्याला स्मार्ट सिटीज कशा असणार आहेत. आता जी आपण जे व्हेकल्स म्हणतो, ज्या आता स्मार्ट सिटीमध्ये आयओटी तंत्रज्ञान एवढं विकसित होईल की या स्मार्ट सिटीमध्ये ड्रायव्हरची गरजच लागणार नाही, ड्रायव्हरलेस कार, ड्रायव्हरलेस व्हेकल तयार होतील. जे आपले जे रस्त्यावरती जे इलेक्ट्रिक पोल्स आहेत, ते आपल्याला जे प्रकाश आपल्याला देतात ते इलेक्ट्रिक पोल, त्याच्यावरती जर मी आयओटी सेन्सर जर अप्लाय केले, तर ते आयओटी सेन्सर एकमेकांशी कनेक्ट करून सेन्सर नेटवर्क, वायरलेस सेन्सर नेटवर्क तयार होऊन त्या गाडीला, ती जी व्हेकल आहे तिला फक्त मला एकदा प्रोग्राम करायचंय की मला कुठून कुठे जायचंय, ए फ्रॉम पॉइंट ए टू पॉइंट बी, इथून मला तिथे जायचंय, ती सगळा प्रोग्राम करून त्या व्यक्तीला इथून तिथे व्यवस्थित सोडवू शकेल अशा पद्धतीने ती व्हेकल, ती इलेक्ट्रिक व्हेकल जी ड्रायव्हरलेस इलेक्ट्रिक व्हेकल असणार आहे, आणि ती अशा पद्धतीने ते बदल घडतील. इतकंच नाही तर ऍग्रिकल्चरमध्ये ड्रोन टेक्नॉलॉजी, सेन्सर, रोबोटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे तंत्रज्ञान वापरून आपण प्रिसिजन ऍग्रिकल्चर या क्षेत्रामध्ये मोठं काम करणार आहोत. हेल्थ केअर इंडस्ट्रीमध्ये सुद्धा रोबोटिक सर्जरीज, ज्या आपण हार्ट सर्जरीज, ज्या आपण ज्या खूप किचकट अशा पद्धतीच्या असतात, तर डॉक्टर एका ठिकाणी बसून रिमोट ड्रिव्हन आयओटी रोबोटिक सर्जरीज आपण करू शकतो. अशा पद्धतीने हेल्थकेअरमध्ये सुद्धा मोठी क्रांती होईल. आणि रिन्युएबल एनर्जी, बॅटरी टेक्नॉलॉजी, स्मार्ट ग्रीडच्या माध्यमातून ज्या इलेक्ट्रिक व्हेकल्स तयार होत आहेत, त्यामध्ये सुद्धा एनर्जीच्या क्षेत्रामध्ये सुद्धा मोठी क्रांती 2030 पर्यंत घडून येईल, यामध्ये नक्कीच शंका नाही. आणि म्हणूनच आपण असे इंजिनियर्स, असे अभियंते या निमित्ताने तयार करायला पाहिजे की जे एआय टूल वापरतील त्याची आपल्याला ना नाही, पण ती वापरून, ती समजून घेऊन, त्याचा कसा अप्लिकेशन करून आपल्याला खरोखर समाज उपयोगी काम करता येईल, यावरती त्या मुलांनी, त्या विद्यार्थ्यांनी आणि त्या अभियंत्यांनी काम करावं. आणि 2030 अतिशय सुंदर आणि सक्षम आणि भारत आपण नक्कीच घडवून आणू, यामध्ये याबद्दल मला तिळमात्र संशय वाटत नाही.
1: नक्कीच सर, हाच विश्वास उराशी बाळगूया. आणि खऱ्या अर्थानं आजच्या ह्या अभियांत्रिकी दिवसाबद्दल मला तुमच्याकडून अगदी शेवटचा हा प्रश्न आणि त्याची आपण सांगता करूया कार्यक्रमाची. शेवटचा प्रश्न असा की जे विद्यार्थी आत्ताच अभियांत्रिकीला प्रवेश घेत आहेत, तर त्यांना तुम्ही काय संदेश द्याल?
0: अगदी छान प्रश्न आहे. म्हणजे जसं हे ऍडमिशनचा काळ सुरू होतो, जून जुलै ऑगस्टचा, त्यामध्ये रोजचे एक दोन पालकांचे फोन असतातच की सर, माझा मुलगा आहे, माझा काकाचा मुलगा आहे, अमुक आहे आणि तो ओळखीचा आहे, तर त्याला तुम्ही प्लीज सांगा कुठल्या क्षेत्र निवडू काय वगैरे. तर खरंच आणि आता एवढ्या व्हरायटीज वाढलेल्या आहेत की तो विद्यार्थीच कन्फ्युज होतो की नक्की मी काय करू. त्यामध्ये तो काय करतो, चॅट जीपीटीचा आधार घेतो किंवा कुठल्याही याचा आधार घेतो, अरे कुठलं क्षेत्र चांगलं आहे, कुठल्या क्षेत्रात आता सध्या ट्रेंडिंग आहे आणि काय कुठल्या क्षेत्रामध्ये मला पुढे चांगल्या अपॉर्च्युनिटीज मिळू शकतील, तर नक्कीच तुम्ही एआयचा हेल्प घ्या, त्याबद्दल वाद नाही. माझ्या दृष्टिकोनातून जर तुम्ही बघितलं तर मला म्हणायचं की तुम्ही फंडामेंटल टेक्नॉलॉजीचं जे क्षेत्र आहे, जसं की इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग, ह्या बेसिक क्षेत्रांना कुठेच त्यांना थांबा नाहीये, हे कंटिन्यू चालूच राहणार आहेत. आणि या बेसवरती आधारित तुमचं जे एआय आहे, कम्प्युटर विजन आहे, रोबोटिक्स आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, कम्प्युटर विजन आहे किंवा डेटा सायन्स आहे, या सगळ्यांची मोठीच्या मोठी टॉवर किंवा मोठीच्या मोठी इमारती नक्कीच या फंडामेंटलवर उभ्या राहतील. त्यामुळे मला आत्ताच्या ज्या इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश घेणारी किंवा घेत असलेले किंवा ऑलरेडी ज्यांनी घेतले त्यांना एकच सांगणं आहे की तुम्ही तुमचे फंडामेंटल स्ट्रॉंग करा. तुमचे बेसिक स्ट्रॉंग करा. कारण आय आय टी मध्ये किंवा एन आय टी मध्ये तुम्ही जर प्रवेश घेताय पुढच्या अभ्यासासाठी, म्हणजे एमटेक किंवा एम ई साठी किंवा मास्टर मास्टर डिग्रीसाठी किंवा रिसर्चसाठी सुद्धा, तर तुम्हाला नक्कीच हे फंडामेंटल फार उपयोगी पडणार आहेत. जेव्हा तुम्ही प्लेसमेंटचे इंटरव्ह्यू देता तेव्हा सुद्धा जर का ती कोर कंपनी असेल, जशी सॅमसंग आहे किंवा फिलिप्स आहे किंवा तुमची वेगवेगळ्या ज्या कोर कंपनी ज्या आहेत, लार्सन अँड टुब्रो आहे किंवा बी आर सी आहे किंवा टी आय एफ आर आहे, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च आहे, ह्या ज्या काही कोअर कंपनीज आहेत जिथे तिथे तुमच्या कोअर नॉलेजची, फंडामेंटल नॉलेजची खरी परीक्षा होते आणि तिथे तुमचं फंडामेंटल जर स्ट्रॉंग असेल तर तुम्हाला कोणीही अडवू शकत नाही. आणि ह्या फंडामेंटलवर नक्कीच तुम्ही बाकीचे जे मनोरे उभे करू शकता असं मला वाटतं. कारण आईस्क्रीम, बेसिक आईस्क्रीम हे चांगलं असायला हवं, त्याच्यावरती नंतर त्याला त्याला अट्रॅक्टिव्हनेस येण्यासाठी जे आपण वरतून जे नट्स वगैरे टाकतो ते तर अट्रॅक्टिव्हनेस त्याला आणतातच, पण बेसिक आईस्क्रीम चांगलं असणं गरजेचं आहे. त्यामुळे तुमचं बेसिक आणि फंडामेंटल हे स्ट्रॉंग असणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून या फंडामेंटल ज्या ब्रांचेस आहेत त्याला कुठेही कधीच मरण नाही, तेथे जॉब कंटिन्युअस अव्हेलेबल आहेत आणि हायर एज्युकेशनसाठी सुद्धा बऱ्याच ऑपॉर्च्युनिटीज आहेत आणि हे मोठं फील्ड मुलांना खुलं आहे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की त्यांनी फंडामेंटल्स स्ट्रॉंग करणं गरजेचं आहे आणि फंडामेंटल जे अभियांत्रिकी क्षेत्रातल्या ज्या शाखा आहेत त्या त्यांनी निवडाव्या आणि मग त्याच्यावरती जाऊन त्यांना मायनर्स ऑनर्स डिग्री प्रोग्राम जे आमच्या संस्थेमध्ये सुद्धा आहेत ते त्यांनी घेऊन त्याच्यामध्ये त्यांनी पुढच्या डिग्रीज मिळवून त्याच्या स्पेशलायझेशन केलं तर नक्कीच त्यांना फायद्याचं होईल आणि त्यांचं पुढचं जीवन अभियंत्याचं जीवन टेक्निकल त्याचा प्रवास पुढचा प्रवास हा खरोखर समाज उपयोगी होईल असं मला वाटतं.
1: धन्यवाद सर. डॉक्टर मकरंद कुलकर्णी सर, आज अभियंता दिवसाच्या निमित्तानं तुम्ही इतका मोलाचा सल्ला दिलात, त्याचबरोबर मौल्यवान वेळ, अनुभव आणि विचार आमच्या सोबत शेअर केलात, त्याबद्दल मनापासून धन्यवाद सर.
0: धन्यवाद तुम्हाला सुद्धा
1: सर. विश्वेश्वरय्या म्हणायचे की कामातच देव आहे आणि तुमच्या कामातून तेच दिसतंय. पुन्हा एकदा तुम्हाला अभियंता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आजची मुलाखत ही फक्त एका अभियंत्याची गोष्ट नाहीये तर उद्याच्या भारताची दिशा आहे. तुमच्या शब्दांनी नक्कीच अनेक तरुण अभियंत्यांना प्रेरणा मिळेल. आमच्याशी बोलल्याबद्दल आणि संपर्क साधल्याबद्दल खूप खूप मनापासून आभार. FM गोल्ड तर्फे, संपूर्ण परिवारातर्फे हॅपी इंजिनियर्स डे सर.
0: येस येस, धन्यवाद धन्यवाद प्रफुलजी, तुम्ही खूप छान हा इंटरव्ह्यू कंडक्ट केला आणि सगळ्या श्रोत्यांना सुद्धा माझ्याकडून खूप खूप धन्यवाद तुम्ही माझं ऐकण्याबद्दल. आणि खरोखर याच्यामधून जर काही काही इम्प्लिमेंटेशन चांगलं झालं आणि आपल्या भारताला किंवा आपल्या महाराष्ट्राला आणि तुमच्या स्वतःला आणि आपल्या जर का काही त्याचा उपयोग झाला तर ते खरं माझं योगदान मी समजेल, खरं माझं भाग्य मी समजेल. आणि FM गोल्ड वाहिनीला सुद्धा माझे खूप खूप आभार आणि धन्यवाद.
1: धन्यवाद सर. थँक्यू सो मच सर. थँक्यू.
0: येस ओके बाय.

खऱ्या अर्थानं आजचा संपूर्ण दिवस हा तुमच्यामुळे साकार झालेला आहे आणि खऱ्या अर्थानं आज आपण सगळी या अभियंता दिवस साजरा केला. त्याचबरोबर आपण आपल्या बाप्पाच्या चरणी लीन झालो आणि यामुळे मला एक नवीन उभारी मिळाली व पहिल्यांदा एफ एम गोल्डच्या वाहिनीवर काम करून. आणि असंच प्रेम देत राहा, प्रेम करत राहा आणि ऐकत राहा 100.

0: આવતા પ્રધાનમંત્રી. સંરક્ષણ મંત્રી રાજનાથસિંહે કહ્યું કે ડીઆરડીઓ અને ઉદ્યોગ વચ્ચે ભાગીદારી ભારતને સંરક્ષણ ઉત્પાદન માટે વૈશ્વિક કેન્દ્ર બનાવી શકે છે. આકાશવાણી પરથી સમાચાર પૂરા થયા. હવે પછી આપ 2:30 પ્રાદેશિક સમાચાર સાંભળી શકશો.
1: બાતમ્યા આણિ ત્યાનંતર 1:40 નાંદેડ જિલ્હ્યાચ વાર્તાપત્ર આકાશવાણીચ્યા છત્રપતિ સંભાજીનગર કેન્દ્રાવરૂન આમ્હે સહક્ષેપિત કરું.
2: આકાશવાણી મુંબઈ. तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 2,000 रुपयांपर्यंतच्या यूपीआय व्यवहारांवर बँकांना कोणतंही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष शुल्क लावता येणार नाही अशी अर्थमंत्रालयाची घोषणा. राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला. 1.5 दिवसांच्या गणपतींना आज भक्तिमय वातावरणात निरोप दिला जाणार. अमेरिका अटी मान्य करत नाही तोपर्यंत त्यांच्याशी वाटाघाटी न करण्याची इराणची भूमिका. तर इराण समर्थित हुथी बंडखोरांचं सौदी अरेबियावर पुन्हा हल्ले. आणि भारत अफगाणिस्तान यांच्यातला दुसरा T20 सामना आज रंगणार. भारतासमोर मालिका विजयाचं लक्ष. 2,000 रुपयांपर्यंतच्या यूपीआय व्यवहारांवर बँकांना कोणतंही शुल्क लावता येणार नाही अशी घोषणा केंद्र सरकारनं केली आहे. रुपे डेबिट कार्ड्सद्वारे केलेल्या व्यवहारांचाही यात समावेश आहे. अर्थमंत्रालयानं याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. 2,000 व्यवहारांवर बँक किंवा सेवा पुरवठेदार कोणतंही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष शुल्क लावू शकत नाहीत असं यात स्पष्ट करण्यात आलंय. गेल्या महिन्यातही सरकारनं याबाबतचं स्पष्टीकरण दिलं होतं. लहान मुलांच्या सुरक्षेशी संबंधित प्रकरणांची माहिती भारताच्या सायबर गुन्हेगारी पोर्टलला द्यायला मेटानं संमती दिली आहे. लहान मुलांचं लैंगिक शोषण आणि इतर धोकादायक मजकूर समाज माध्यमांवर प्रसारित होत असल्याबद्दल सरकारनं घेतलेल्या कठोर भूमिकेनंतर मेटानं हे पाऊल उचललंय. लहान मुलांची सुरक्षा ही कंपनीसाठी प्राधान्याची बाब असून त्यांच्याविरुद्ध कारवाया करणाऱ्या गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्यासाठी सरकारच्या बरोबर काम करण्याकरता आपण वचनबद्ध आहोत असं मेटाच्या प्रवक्त्यानं म्हटलं आहे. राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचलाय. आज 1.5 दिवसांच्या गणपतींना भक्तिमय आणि भावपूर्ण वातावरणात निरोप दिला जाईल. आरत्या तसंच गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या जयघोषात घरगुती गणपतींच्या मूर्तींचं ठिकठिकाणी विसर्जन होईल. मुंबई पुणे ठाणे नाशिक आणि कोकणासह राज्यभरातल्या प्रमुख नद्या तलाव समुद्र किनारे तसंच स्थानिक प्रशासनानं उभारलेल्या कृत्रिम तलावांवर विसर्जनासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबईत गर्दीचं नियोजन आणि पर्यावरण रक्षणाच्या उद्देशानं महापालिकेनं घरगुती आणि 6 फुटांपर्यंतच्या मूर्तींच्या विसर्जनासाठी शहरात 380 पेक्षा जास्त कृत्रिम तलाव उभारलेत. याशिवाय गिरगाव दादर जुहू चौपाटी तसंच पवई तलावासारख्या सर्व नैसर्गिक विसर्जन स्थळांवर देखील विशेष सोयी सुविधा पुरवल्या आहेत. सुरक्षेसाठी विसर्जन स्थळावर जीवनरक्षक आणि आपत्कालीन पथकही तैनात करण्यात आलेत. भाविकांच्या सोयीसाठी फिरती शौचालय पिण्याचं पाणी निर्माल्य संकलनाची व्यवस्थाही केली आहे. भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त आज राष्ट्रीय अभियंता दिन साजरा केला जातोय. देशाच्या विकासात अभियंत्यांची भूमिका आणि योगदानाचं स्मरण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. या निमित्तानं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विश्वेश्वरय्या यांना आदरांजली वाहिली. देशाच्या उभारणीबद्दलचा विश्वेश्वरय्या यांचा विचार आजही नागरिकांना प्रेरणा देतो असं त्यांनी समाजमाध्यमावरच्या आपल्या संदेशात म्हटलंय. गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही विश्वेश्वरय्या यांना आदरांजली वाहिली आहे आणि अभियंत्यांच्या योगदानाचा गौरवही केला आहे. संरक्षण आणि संशोधन विकास संस्था डीआरडीओ आणि उद्योग क्षेत्रातली भागीदारी भारताला संरक्षण उत्पादन क्षेत्राचं जागतिक केंद्र म्हणून उभं करेल असा विश्वास संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला आहे. नवी दिल्लीत विमर्श 2026 या कार्यक्रमाला ते संबोधित करत होते. क्षेपणास्त्रांपासून ते रडारपर्यंत, लढाऊ विमानापासून ते पाणबुड्यांपर्यंत आणि इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणालीपासून ते कृत्रिम बुद्धिमत्तेपर्यंत सर्व क्षेत्रांमध्ये डीआरडीओनं आपली क्षमता सिद्ध केली आहे. मात्र हे पुरेसं नाही तर हा एक संयुक्त प्रयत्न आहे ही बाब सिंह यांनी अधोरेखित केली.
3: डिफेन्स सेक्टर में रिसर्च एंड डेवलपमेंट के लिए डीआरडीओ आज एपेक्स ऑर्गेनाइजेशन है. इस सच्चाई को ही कोई नकार नहीं सकता. हालांकि एक सच्चाई यह भी है कि डिफेंस सेक्टर में रिसर्च एंड डेवलपमेंट के लिए केवल सरकार या डीआरडीओ के प्रयास ही पर्याप्त नहीं है. यह एक कोलैबोरेटिव एफर्ट और यही कोलैबोरेशन ही इस विवर्स 2026 का कोर मैसेज है. साथियों डीआरडीओ और इंडस्ट्री के बीच की पार्टनरशिप ही भारत को डिफेंस मैन्युफैक्चरिंग का ग्लोबल हब बना सकती है। इसके अलावा अन्य कोई

भाजपानं विधानसभा निवडणुकीत यश मिळवल्यानंतर काही दिवसांतच चंद्रनाथ रथ यांचा खून झाला होता. मुख्यमंत्री सुवेंदु अधिकारी यांनी दोन जागांवर विजय झाल्यानंतर नंदीग्रामची जागा सोडली होती. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याचा जवळचा सहकारी असलेल्या करमवीर सिंह याला पंजाब पोलिसांनी अटक केली आहे. करमवीर सिंह याला कॅनडातनं हद्दपार केल्यानंतर नवी दिल्लीतल्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्याला ताब्यात घेतल्याची माहिती पंजाबचे पोलीस महासंचालक गौरव यादव यांनी दिली. आंतरराष्ट्रीय संघटित गुन्हेगारी विरोधातलं एक महत्वाचं यश असल्याचं ते म्हणाले. हत्येचा प्रयत्न, दरोडा, खंडणी, शस्त्रास्त्र कायदा तसंच पासपोर्ट कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यांसह अनेक गुन्ह्यात तो हवा होता. त्याच्याविरोधात लुक आऊट नोटीस ही जारी केली होती असं यादव यांनी सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. इराणच्या अटी जोपर्यंत अमेरिका मान्य करत नाही तोपर्यंत अमेरिकेशी कसल्याही वाटाघाटी करणार नाही अशी भूमिका इराणनं घेतली आहे. इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव मोहसेन रेझेही यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमधून ही भूमिका मांडली. इराणला तह करायचं आहे आणि त्यांच्याबरोबर चर्चा करायची अमेरिकेची तयारी आहे असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल केला होता. त्यावर इराणनं आपली प्रतिक्रिया दिली. येमेनमधल्या इराण समर्थित हुती बंडखोरांनी सौदी अरेबियावर पुन्हा एकदा हल्ले केले. सौदी अरेबियानं केलेल्या हवाई हल्ल्यांच्या प्रत्युत्तरात आपण सौदीच्या खमीस मुशायत इथल्या लष्करी हवाई तळावर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केल्याचा दावा हुतींनी केला. या हल्ल्यात 13 नागरिक जखमी झाले असल्याचं सौदी अरेबियानं म्हटलंय. दरम्यान आखाती अरब देशांनी इराणसोबत प्रस्तावित असलेली चर्चा पुढे ढकलली असून यामुळे मध्य पूर्वेतला संघर्ष अधिक चिघळण्याची तसंच जागतिक तेल पुरवठ्याला धोका निर्माण होण्याची भीती वाढली आहे. भारत आणि कॅनडा दरम्यान प्रस्तावित सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी कराराच्या वाटाघाटींची चौथी फेरी काल नवी दिल्लीत सुरू झाली. येत्या 18 सप्टेंबरपर्यंत ही चर्चा सुरू राहील. या दरम्यान दोन्ही देशांमध्ये वस्तुमाल आणि सेवांचा व्यापार, मूळ स्रोतासंबंधीचे नियम आणि व्यापारातले तांत्रिक अडथळे यांसारख्या प्रमुख मुद्द्यांवर चर्चा होईल. याआधी या कराराच्या वाटाघाटीसाठीची तिसरी फेरी जुलै महिन्यात ओटावा इथं पार पडली होती. अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारनं परदेशी विद्यार्थी आणि पत्रकारांच्या वास्तव्याच्या कालावधीवर कठोर मर्यादा घालण्यासाठी आणलेल्या नवीन नियमाला मॅसॅच्युसेट्सच्या जिल्हा न्यायाधीशांनी तात्पुरती स्थगिती दिली. या धोरणाची अंमलबजावणी झाली तर अमेरिकेची अर्थव्यवस्था आणि उच्च शिक्षण व्यवस्थेचं नुकसान होऊ शकतं असं निरीक्षण न्यायाधीशांनी नोंदवलं. या निर्णयामुळे अमेरिकेतल्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. ट्रम्प सरकारनं यावर्षी जुलै महिन्यात हा नियम मांडला होता. या अंतर्गत परदेशी विद्यार्थी आणि शैक्षणिक कारणासाठी अमेरिकेला भेट देणाऱ्या अभ्यासकांच्या व्हिसावर 4 वर्षांची तर पत्रकारांना जास्तीत जास्त 240 तसंच चीनच्या पत्रकारांसाठी 90 दिवसांच्या वास्तव्याची मर्यादा प्रस्तावित होती. वेल्स, स्कॉटलंड आणि उत्तर आयर्लंडच्या नेत्यांनी काल आपल्या स्वयंनिर्णयाच्या अधिकाराशी संबंधित एका करारावर स्वाक्षरी केली. या करारामुळे युनायटेड किंगडमच्या अखंडतेला धोका निर्माण होऊन त्याच्या विभाजनाची परिस्थिती उद्भवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काल वेल्सची राजधानी कार्डिफ इथं या करारासंदर्भात चर्चा झाली. युकेमधल्या या तिन्ही प्रदेशांमधल्या राजकीय पक्षांनी अधिक स्वायत्तता आणि अंतिमतः स्वातंत्र्याची मागणी केली आहे. दरम्यान बर्नहॅम यांच्या प्रवक्त्यानं हा धोका फेटाळून लावला आहे. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे मुंबईच्या दिशेनं रवाना झाले आहेत. 10 सहकाऱ्यांसह 2 वाहनं आणि 2 रुग्णवाहिका त्यांच्यासोबत आहेत. 4 दिवसांपासून जरांगे यांनी उपचार बंद केल्यानं त्यांची प्रकृती खालावली आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या 3 सामन्यांच्या T20 क्रिकेट मालिकेतला दुसरा सामना आज नवी दिल्लीत होणार आहे. संध्याकाळी 7:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. मालिकेतला पहिला सामना जिंकून भारतानं 1-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे हा सामना जिंकून मालिकेतही विजय मिळवण्याचं भारताचं लक्ष असेल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 2000 रुपयांपर्यंतच्या UPI व्यवहारांवर बँकांना कोणतंही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष शुल्क लावता येणार नाही अशी अर्थ मंत्रालयाची घोषणा. राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला. 1.5 दिवसांच्या गणपतींना आज भक्तिमय वातावरणात निरोप दिला जाणार. अमेरिका अटी मान्य करत नाही तोपर्यंत त्यांच्याशी वाटाघाटी न करण्याची इराणची भूमिका. तर इराण समर्थित हुती बंडखोरांचे सौदीवर हल्ले. आणि भारत अफगाणिस्तान यांच्यातला दुसरा T20 सामना आज रंगणार. भारतासमोर मालिका विजयाचं लक्ष. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आणि व्हायोलिनची साथ आहे कैलाश पात्रा यांची. तर ऐकूया दादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात उत्तरा चौसाळकर यांच्या गायनात राग मधुवंती.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात उत्तरा चौसाळकर यांच्या गायनात राग मधुवंती आत्ताच आपण ऐकलात. त्यांना तबला साथ केली होती चंद्रशेखर वझे यांनी आणि व्हायोलिनची साथ होती कैलाश पात्रा यांची.
1: छायाप्रत, प्रतिमुद्रा किंवा सत्यप्रत ही आपल्याला सहज एक मिनिटात उपलब्ध होते, पण या प्रक्रियेत काय आणि कसे बदल होत गेले, भविष्यात याचं स्वरूप काय असेल, सुरक्षिततेसाठी काय काळजी घ्यायला हवी, जाणून घेण्यासाठी अवश्य ऐका प्राध्यापक हेमंत सामंत यांची विशेष मुलाखत. बलसागर भारत होवो. बुधवार दिनांक 16 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6:30 आणि 17 सप्टेंबर रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभरात बलसागर.